श्रोते हो सुप्रभात. FM बँकच्या 2.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 23 मे 2026. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाची सुरुवात नेहमीप्रमाणे मंगलध्वनी.

0: विरचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्।
1: श्रोतो, आताच आपण सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरातील नवग्रह स्तोत्र ऐकलेत। यानंतर मंगलप्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीतकार आहेत प्रभाकर जोग। ऐकूयात ही भूपाळी।

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं श्रीकांत आंबे यांची शब्दरचना. संगीत नियोजन आहे शांक नील यांचं.

श्रोते, आत्ताच आपण जगद्गुरु संत तुकाराम यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते किशोरी आमोणकर आणि स्वरही होता किशोरी आमोणकर यांचाच. श्रोते, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूत पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील संत नामदेव यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अण्णा जोशी यांनी.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आता ऐकूयात अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पंडित किरण मिश्रा यांची हिंदी भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे त्रिवेणी भवानी यांचं.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात समूहस्वरातील देशभक्तीपर गीतरचना. शब्दरचना ही मधुकर कुलकर्णी यांची, तर संगीतकार आहेत विष्णू सोमणूकर. ऐकूयात ही देशभक्तीपर गीतरचना.

0: बरशोध हो या समूह स्वरातील देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम प्रसारण सेवा वाहिनीचे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये शेवगा लागवड पूर्वतयारी. संकलन आणि निवेदन आहे कल्याण शेळके यांचं. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधनो. शेतकरी बंधनो, शेवग्याची पानं आणि शेंगा तसेच बिया कमालीच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अलौकिक गुणधर्माचे आहेत. त्यांचे पोषण मूल्य केवळ अनन्यसाधारण असेच आहे. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम आहे. 6-7 संत्र्यामध्ये असते तितके क जीवनसत्व आणि 3 केळ्यामध्ये असते तेवढे पोटॅशियम असते. त्याचबरोबर लोह आणि प्रथिने असतात ते वेगळेच. त्याशिवाय महत्त्वाचे बियापासून काढलेले तेल फारच उपयोगी आणि किमती असते. त्याचा उपयोग घड्याळासारख्या नाजूक यंत्रामध्ये वंगण म्हणून करतात. तेल साबण, सौंदर्य प्रसाधने आणि इतर व्यवसायातही वापरतात आणि दिव्यामध्ये जाळण्यासाठी. बियांची पूड हा

0: सुद्धा करण्यासाठी वापरण्याजोगा स्वस्त साधा तरीही परिणामकारक पर्याय आहे. भारत हा शेवगा उत्पादनात आघाडीवर आहे. भारताचे शेवग्याचे उत्पादन 11 ते 13 लाख मेट्रिक टन आहे. उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात शेवगा चांगला येतो. कडाक्याची थंडी या पिकास मानवत नाही. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या हवामानात शेवग्याची लागवड करता येते. मात्र उत्तम वाढीसाठी उष्ण आणि दमट हवामान चांगले असते. हलक्या बरडाच्या जमिनीत या पिकाची लागवड करताना सेंद्रिय पदार्थ वापरणे आवश्यक आहे. शेवगा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येतो. भारी काळीच्या जमिनीत शेवगा जोरात वाढतो, परंतु त्यास शेंगा कमी प्रमाणात येतात. मध्यम भरपूर सेंद्रिय पदार्थांयुक्त जमीन उत्तम असते. शेवगा लागवडीच्या पूर्वतयारीसाठी खोल नांगरणी आणि मोगळणी करून जमीन भुसभुशीत करावी. 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन तणांचे अवशेष वेचून घ्यावेत. हलक्या जमिनीत उपलब्धतेप्रमाणे गाळाची माती टाकावी, म्हणजे तेथील पाणी धारण क्षमता वाढेल. लागवड अंतराप्रमाणे दक्षिणोत्तर बेड तयार करावेत. शेवग्याच्या फार थोड्या जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये जापणा ही जात दक्षिण भारतामध्ये लागवडीखाली मोठ्या प्रमाणात आहे. शेवग्याच्या जातीमध्ये PKM ही निवड पद्धतीने शोधून काढलेली जात आहे. या जातीची लागवड बियापासून करतात. झाड मध्यम उंचीची असते. शेंगांची लांबी 60 ते 70 सेंटीमीटर आणि जाडी 6-6.5 सेंटीमीटर असते. शेंगांचे सरासरी वजन 120 ग्रॅमपर्यंत भरते. 220 ते 250 शेंगा प्रत्येक झाडांना दरवर्षी लागतात. त्यानंतर PKM2 ही संकरित जात असून ती MP31 आणि MP28 या जातीच्या संकरातून निर्माण झालेली आहे. ही जात मध्यम उंच वाढणारी आहे. बियापासून लागवडीसाठी उपयुक्त आहे. शेंगाची लांबी 125 सेंटीमीटर आणि जाडी 8 सेंटीमीटर आहे. प्रत्येक शेंगेचे सरासरी वजन 280 ग्रॅम भरते. शेंगामध्ये बियाचे प्रमाण कमी आहे आणि ती मांसल असते. भारतातील उष्ण प्रदेशामध्ये लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. इतर जातीमध्ये कोकण रुचिरा या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या असून मध्यम लांबीच्या असतात. शेंगाचा आकार साधारण त्रिकोणी असल्यामुळे त्या खाण्यास सुलभ असतात. या जातीच्या शेंगामध्ये गराचे प्रमाण भरपूर असून त्या चवीला उत्कृष्ट असतात. तसेच या जातीपासून प्रतिवर्षी प्रतिझाडास सुमारे 35 ते 40 किलो शेंग मिळतात. ही बहुवर्षीय जात आहे. फांदीपासून छाट कलम तयार करून रोपे तयार केली जातात. या पद्धतीत चांगले उत्पादन देणाऱ्या झाडांची निवड करून त्यावरील 3 ते 4 महिने वयाच्या फांदीचे 30 ते 45 सेंटीमीटर लांबीचे छाट कलम घेतले जातात.
1: श्रोते, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात शेवगा लागवड पूर्वतयारी याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन निवेदन होतं कल्याण शेळके यांचं. याचबरोबर हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं बीड केंद्र हे श्रोतेहो सकाळचे 6:45 होत आहेत. संक्षेपित करत आहोत आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही क्रमशः संक्षेपित करू आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सुरुवातीस आरोग्य धनसंपदा.
2: आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
3: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरतीये, मीच मागं राहिलोय का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते.

0: ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतर

0: त्यांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं. आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची, जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतहो सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: परीक्षक खेगडे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षक खेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
4: हो मा,
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण

रूपरशीनंतर लगेचच ठीक सकाळी 7 वाजता आपण ऐकाल चिंतन या कार्यक्रमात भूमिका याविषयी त्र्यंबक महाजन यांनी मांडलेले विचार. स्वर असेल लक्ष्मीकांत धोंडे यांचा. सकाळी ठीक 7:07 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर सकाळी 7:41 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकाल. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. 8:30 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सकाळी 8:40 भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्याल. सकाळी ठीक 9 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर सकाळी ठीक 10 वाजता विशेष गीतगंगा हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकाल किशोर कदम यांच्याशी बातचीत केलेला भाग 7, सादर करते संजय भुजबळ. सकाळी 10:30 गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही सादर करू. सकाळी ठीक 11 वाजता ऐकायला विसरू नका अक्षर लेनी या साहित्यात. या साहित्यिक कार्यक्रमात ऐकूया गेवराई येथील शांभवी बोडे यांचं कविता वाचन. निवेदन असेल अनिता देव यांचं. सकाळी ठीक 11 वाजता कार्यक्रम अक्षर लेनी. सकाळी 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित आमचरित मानसगान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:40 स्वरांजली हा विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. आणि त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आणि दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करू. तसेच आमची इतर सर्व बातमीपत्र मराठी हिंदी इंग्रजी बातमीपत्र आम्ही नेहमीच्या वेळी सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आणि रात्री 11:10 आमची प्रसारण सभा समाप्त होईल. श्रोत्याच आपण उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत.

प्रसारित करत आहोत चिंतन या कार्यक्रमात भूमिका याविषयी त्र्यंबक महाजन यांनी मांडलेले विचार. स्वर असेल लक्ष्मीकांत धोंडे यांचा.

विल्यम शेक्सपियर या नाटककाराचं एक वचन विधात्यानं निर्माण केलेल्या सृष्टीची रंगभाषेत व्याख्या करणार आहे. वाक्य असं की जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सारेजण त्यावर आपापल्या भूमिका करणारी पात्र आहोत. शेक्सपियरच्या अद्भुत प्रतिभेनं केलेली ही व्याख्या मानवी जीवनाची किती अचूकपणानं ओळख करून देणारी आहे. रंगभूमीसाठी नाटककार नाटक लिहितो आणि रंगमंचावरील पात्र आपापल्या वाट्याला आलेली भूमिका आपली सगळी अभिनय क्षमता वापरून साकार करण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत त्यांच्या हाती असते फक्त अभिनय खेळी. भूमिका वठवताना तेच त्यांचं सामर्थ्य आणि मर्यादा सुद्धा. या नाट्य क्रीडेत संहिता लेखन त्यांच्या

0: जे हाती नसतं, नाटककारानं दिलेला शब्द त्याच्या सर्वांगासह कसा प्रकाशित करता येईल, दृकश्राव्य माध्यमाचे संकेत अभिनयातून कसे अधिकाधिक वापरता येतील, एवढीच त्यांची भूमिका अभिनेता म्हणून असते। भूमिका चांगली आहे वाईट आहे, चांगलं आणि वाईट असं दोन्हींचं मिश्रण तिच्यात आहे अथवा यातलं काहीही जाणवण्या इतपत नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार त्याचा नाही, तो त्याचा प्रांत नाही। मिळालेली वाट्याला आलेली भूमिका मनपूर्वक उभी करताना आपल्या अभिनय क्षमतेनं तिचं सोनं करणं हेच त्याचं उत्तरदायित्व आणि रंगभूमीवर त्याच्या अस्तित्वाचं प्रयोजन असतं असायला हवं। नाटककाराच्या शब्दसंहितेला शरीर देणं, शब्दातील अमूर्त व्यक्तिरेखा रंगमंचावर साकार करणं हे एकदा समजून घेतलं की मग परकाया प्रवेशाची वाटचाल स्पष्ट होते। या वाटचालीत भूमिकेशी तादात्म्य असतं, एकरूपताही असते, मात्र स्वचं विसर्जन नसतं। एकाच वेळी तो भूमिकेत शिरलेला असतो आणि त्या भूमिकेच्या बाहेरही असतो। भूमिकेसारखं स्वतः होताना आणि भूमिकेला आपलंसं करताना दुसऱ्या शब्दात भूमिका जगत असताना अभिनेता हे सतत लक्षात ठेवत असतो की मी भूमिका जगून दाखवत आहे। माझं भूमिकेतलं जगणं माझ्यासाठी नाही, तर ते इतरांसाठी, इतरांना दाखवण्यासाठी आहे। तादात्म्य आणि ताटस्थ यातून निर्माण होणारी ही अद्भुत रंग क्रीडा प्रक्षेपित करणं, ती प्रक्षेपित होणं आणि हे सगळं घडत असताना स्वतःच जन्माला घातलेल्या भूमिकेला तृप्त मनानं पाहणं ही अपूर्व आनंदाची बिदागी फक्त कलावंतांचीच, कारण तोच अशा आनंदाच्या निर्मितीमध्ये एकाच वेळी सक्रिय असतो आणि साक्षीदारही असतो। रंगभूमीचे इतर घटक अनुमानाच्या वाटेनं जाऊ शकतात, जातातही, पण साक्षात अनुभवाचा धनी होण्याचं भाग्य मात्र कलावंताचंच, कारण त्यानं तो भोगला आहे आणि हे तर उघड आहे की खादल्याची गोडी देखल्याशी नाही। आपल्या वाट्याला येणाऱ्या भूमिकेच्या संदर्भात आपल्या अस्तित्वाचं योग्य ते भान एकदा लक्षात आलं म्हणजे मग असंही पुढे लक्षात येतं की भूमिका नाटकातली असो किंवा जगण्यातली, ती जगत असताना आपण यापेक्षा वेगळं काय करायचं असतं। रंगमंचावरचं जगणं जसं भूमिकेत असूनही तिच्यात नसणं असतं, तसंच नाही का आपण आपल्या आयुष्यात जगत? आणि आपल्या संतांनी, महंतांनी, जीवनाच्या भाष्यकारांनी यापेक्षा वेगळं असं काय सांगितलेलं आहे? प्रत्यक्ष आयुष्याच्या वाटेवर आपण जगताना एका अर्थानं वेगवेगळ्या भूमिकाच करत असतो। पिता, पुत्र, माता, बंधू, पती, पत्नी, सख्खे, सावत्र, चुलत, मावस, हा सगळा नात्या गोत्याचा पसारा आपल्या हाती भूमिकाच सोपवतो ना। खाजगी असो अथवा सार्वजनिक असो, आयुष्यात मिळालेल्या भूमिका स्वीकारणं आणि त्या सर्व शक्तीनिशी वठवणं या पलीकडे आपल्या हाती काय असतं? जे आयुष्य मिळालं तेच स्वीकारून त्याला अधिकाधिक सुंदर कसं करता येईल, त्यासाठी जो जीवन संघर्ष करावा लागेल तो आपण करतो, त्यापोटी आलेल्या सुखदुःखाचे भागीदार होतो आणि खेळ संपला की पडद्याआड जातो। जगण्याचा हा खेळ रंगमंचावरील खेळासारखाच नाही का? आणि तो तसा असेल तर त्याचे नियमही पाळायला नकोत का? होतं असं की आपण तेच नेमकं विसरतो, विसरू पाहतो। जगण्याचा हा खेळ खेळताना इदं नमम हे सूत्र जर लक्षात ठेवलं तर मग कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन ही मार्गदर्शक वाटचाल गवसते आणि दोन घडीचा डाव साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्णचा आनंद आणि तृप्ती देऊन जातो।
1: श्रोत्या, आताच आपण चिंतन हा कार्यक्रम ऐकलात। यामध्ये भूमिका या विषयी त्र्यंबक महाजन यांनी मांडलेले विचार ऐकलेत, स्वर होता लक्ष्मीकांत धोंड यांचा। याचबरोबर हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला।
2: क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर। कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट
2: atmamalikonline.com।
1: श्रोता, आताच आपण काही संदेश ऐकलेत। आकाशवाणीचे बीड केंद्र हे श्रोतेव सकाळची 7:07 होत आहेत। सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून।

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे मराठी मीडियम सेमी इंग्लिश इंग्लिश मीडियम या फिर CBSE तो देरी क्यों आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं बेस्ट स्कूल बेस्ट फीचर्स और कम फीस बस चॉइस आपको करनी है आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण एडमिशंस ओपन
4: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो यानंतर ठीक 7:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी
5: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
6: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
5: अरे वा,
6: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
5: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
6: आजच कॉल करा
5: 9637 35 49 85
6: 9637 35 49 85.
7: मेरे हम झोली आ

0: पायांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. लातूर इथं दोन डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी. नाशिक इथल्या टीसीएस प्रकरणी 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल. येत्या 30 जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम. राजकीय पक्षांकडून 1 लाखावर सहाय्यकांची नियुक्ती. जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि मराठवाड्यात धाराशिव तसंच लातूर जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला अटक केली. पुण्यात भौतिकशास्त्र विषयाची प्राध्यापक असलेल्या या महिलेला राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं तज्ज्ञ म्हणून परीक्षा मंडळावर नियुक्त केलं होतं. मात्र तिनं नीटपूर्वी भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न यापूर्वी अटक केलेल्या मनीषा मांढरे या महिलेला दिल्याचं निष्पन्न झालं आहे. सीबीआयनं आतापर्यंत नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह दिल्ली, गुरुग्राम आणि जयपूर इथून आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून अनेक ठिकाणी शोध मोहीमही राबवली जात आहे. दरम्यान सीबीआयनं लातूर इथल्या 2 डॉक्टरांची कसून चौकशी केली. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी

अशी त्यांची नावं असून या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी व्ही कुलकर्णीकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय आहे. नाशिक इथल्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 1500 पानांचं पहिलं दोषारोपपत्र काल नाशिकच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार या तिघांसह छत्रपती संभाजीनगर इथला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पटेल यानं निदा खानला आपल्या घरी आश्रय दिला होता. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी 18 जूनला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती, संघटन बांधणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात टेक वीक 2026ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील एआय नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल असंही फडणवीस म्हणाले. टेक वीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जूनपासून मतदार याद्या विशेष फेर तपासणी अर्थात एसआयआर मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी राज्यभरात एकूण 1,13,000 सहाय्यकांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. दरम्यान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा 134वा भाग आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्ह्यानं राज्यात अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कामात जिल्ह्यानं 94.59% प्रगती नोंदवली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासन नियमांनुसार 31 डिसेंबर 2020 पूर्वीचीच विना परवाना बांधकामं नियमित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते. उद्योजकांनी आपली बांधकामं दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं विभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी ही माहिती दिली. कृषी निविष्ठांसंदर्भात

0: गैरप्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे. विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून 94 21 23 32 70 या क्रमांकावर शेतकरी आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. शेतीकामासाठी पेट्रोल आणि डिझेलची अडचण निर्माण होऊ नये यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंपधारकांना अधिकृत बॅरल अथवा कॅनमधून इंधन पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचं आरसी बुक तसंच अॅग्रीस्टॅक आयडी तपासून नोंद करणं बंधनकारक आहे. शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक आयडी नसल्यास आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि नाव स्वाक्षरीची नोंद घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात काल नॅशनल सीड कॉर्पोरेशन सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिलं. भारतीय किसान संघ धाराशिवचे अध्यक्ष नितीन घुले वाशी यांच्या हस्ते या वाटपाचा काल शुभारंभ करण्यात आला. सुमारे 25 शेतकऱ्यांना यावेळी बियाणं वाटप करण्यात आलं. सुशिक्षित बेरोजगारांना खासगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूनं परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं काल जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि केके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास 157 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 20 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. नांदेड शहरातील नालेसफाईचं काम कोणत्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरं बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सैन्य भरतीसाठी येत्या 1 ते 12 जून दरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. विविध 22 संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात 206 शहरांमध्ये 403 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या संघांदरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथं सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होणार आहे. हवामान. राज्यात काल ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44 अंश, छत्रपती संभाजीनगर 41.8 तर धाराशिव इथं 40.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, ढोरकीन, पिंपळवाडी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह काल पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. लातूर इथं 2 डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी. नाशिक इथल्या टीसीएस प्रकरणी 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल. आणि येत्या 30 जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम, राजकीय पक्षांकडून 1 लाखावर सहायकांची नियुक्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 मेगाहर्ट्ज वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
1: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
0: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: मजा आहे रे.
1: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
2: हो चुकलं रे गड्या.
1: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
2: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: श्रोते, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत. आकाशवाणीचं हे भेट केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: विश्वास। श्रोत्यांनो नमस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत। दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना। सर नमस्कार।
1: नमस्ते
0: सर। पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही, सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे। तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉक मध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे। तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्म वरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्म वरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात। तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे। केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला
0: नक्कीच। सर आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया।
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे।
0: अच्छा।
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात। एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत, माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे। हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहे। मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारची AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते। समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते, कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे। थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहेत आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काही माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे। आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल्या, इकडे तिकडे आल्या, तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो। म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो।
0: अच्छा। पण सर मला सांगा की AI चा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो, असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AI च्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AI चा वापर केला जातो, तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल। AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे। आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात, उद्या AI चा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो। आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण, हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे। तर डीप फेक मध्ये काय केलं जातं,

0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइस चे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकारचा, तुम्ही आपण आता बोलत बसलेलं आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्टॅक केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो. तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो. डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनवलं जातं.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो,

0: होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
1: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
0: अच्छा.
1: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्ह्याचा उपयोग होईल.
0: अच्छा.
1: आता फॉर एक्झाम्पल, युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे. ते महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
0: नक्कीच.
1: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
0: नक्कीच. सर, मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
1: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात, ते 24/7 आहेत.
0: अच्छा.
1: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10,000 कॉल येतात.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचा अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये.
0: अच्छा.
1: आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते.
0: अच्छा.
1: त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिनच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
0: अच्छा.
1: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिनच्या माध्यमातून. त्यानंतर SOC, सेक्युरिटी ऑफ द सेंटर. आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE, सेंटर ऑफ एक्सलन्स. याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे मध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
0: अच्छा.
1: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
0: अच्छा. सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
1: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचा आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंट मधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. ऑल

0: करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचंय, माहिती द्यायची आहे. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर. मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा.
0: लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात.
1: बरोबर.
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट विल अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाहीये हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असत. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो.
1: अच्छा.
0: 1 कोटी साधारणपणे 2000 अकाउंट मध्ये पैसे जातात. मग कुठं 50,000 गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा.
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोत्या, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, हो, सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली. गीतांजली या कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात. मानिनी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं बहिणाबाई यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत पवार.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते आता गीतांजली या कार्यक्रमात ऐकूयात. तिचा बाप त्याचा बाप या चित्रपटासाठी अजित समीर यांनी संगीतबद्ध केलेलं, अतुल काळे यांनी गायलेलं हे गीत, शब्दरचना आहे वैभव जोशी यांची.

श्रोते आपण ऐकत आहात गीतांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात हंसिका अय्यर यांच्या स्वरातील नादव महानोर यांचं गीत.

श्रोते, आताच आपण मितवा या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत ऐकलं. संगीतकार होते निलेश मुहारीर, तर शब्दरचना होती अश्विनी शेंडे यांची. याचबरोबर या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे बीड केंद्र हे श्रोते हो सकाळच्या 8 वाजता सहक्षेपित करत आहोत समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई स्मित्या वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या

निबंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट.

राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्र प्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या

0: मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात अरुंधाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे. ऐकूयात हे सुगम संगीत.

श्रोते, आता सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं कवी अनिल यांची शब्दरचना असलेलं हे गीत. संगीतकार आहेत अनिल अरुण.

श्रोते आपण ऐकत आहात भावधारक सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गुरुनाथ शेनई यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत नियोजन आहे मीना खाडीकर यांचं.

वर्तश्रोत्या गीतरश्मीबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळी 9 वाजता संक्षेपित करत आहोत विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सकाळी ठीक 9 ते 10 वाजेपर्यंत.

0: एफएम बँडच्या 102.9 दशांश मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत विशेष गीतगंगा संवादात्मक मालिका. किशोर कदम यांच्याशी बातचीतचा भाग 7 सादर करते संजय भुजबळ. पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
4: सेनेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट आत्मा मलिक online.com.
1: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
4: सेनेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट आत्मा मलिक online.com.
8: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
9: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
10: हो माव,
9: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
10: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
9: का बरं?
10: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
9: पण कुठे?
10: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
9: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
8: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
1: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे, हॉटेल नीलकमल, नगर रोड, बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोत्या, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आता प्रसारित करत आहोत विशेष गीतगंगा हा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात किशोर कदम यांच्याशी बातचीत केलेला भाग 7. सादर करते संजय भुजबळ.
2: श्रोतेहो नमस्कार. विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेच्या सुप्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ बातचीतीचा 7. आणि शेवटचा भाग ऐकूया. विशेष गीतगंगा सादर करते संजय.

0: सर, मागच्या भागात आपण वैभव जोशी यांच्या गीतांबद्दल बोलत होतो. आनंदी गोपाळ चित्रपटाची गीतं असतील, आपलं काकस्पर्श या चित्रपटाचं गीत असेल, जिथं बाईच्या मनाचा खूप खराखरा आरसा दाखवलाय, तिचं रूप दाखवलंय असं म्हणता येईल. या रूपाची ही अनेक रूपं आहेत, तीही आपल्या वेगवेगळ्या चित्रपटाच्या म्हणा, गीतांच्या म्हणा, लिखाणातून आमच्या समोर आली आहेत.
1: मला वाटतं या संदर्भातलं, याच कार्यक्रमातून सुबोध भावे असतील किंवा अनेक कलाकारांनी, त्याच्याही आधी एक आठवण याच कार्यक्रमातली मला सांगायची होती, वैभव जोशींच्या आनंदीबाई चित्रपटाच्या संदर्भातही की तीही गाणी किती बाईचं मन ओळखून लिहिलेली आहेत, या संदर्भात अनेकांनी याच कार्यक्रमातून कौतुक केलंय. यात
2: वैभव गुरु
1: होय
2: हे माझे खूप जवळचे आवडते मित्र आहेत. येस,
1: नक्कीच. आणि मला वाटतं एक पराकुटीचं रूप, खूप जुनं असं ऐरणीच्या देवातलं बाईचं,
2: येस,
1: तिथं तर म्हणजे
2: फार आवडतं. या आठवड्यांना कसं आवडतं, तसं जुनी काही गाणी मला खूप आवडतात, म्हणजे भावगीत जी आहेत ना, आणि काय काय मस्त गाणी, म्हणजे आल्हाददायक अशी गाणी होती. आणि मुळात मी लहान असलो तरी तेव्हा मी टीव्हीवर छायागीत वगैरे यायचं, मराठी गाणी ऐकायचो, त्याच्यामध्ये हे गाणं किती वेळा ऐकलंय आणि त्याच्यातली जयश्री गडकर मला इतकी आवडली. लहानपणी प्रेमात पहिल्यांदा जो पडलो असेल ना, तर मी जयश्री गडकरांच्या प्रेमात पडलो.
1: खरंच.
2: आणि ते त्यांनी ज्या ज्या ज्या ठेक्यात म्हटलंय, ज्या आविर्भावात म्हटलंय, जे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि जे हसणं आहे त्यांचं आणि शब्द आहेत, त्या बात आहे.
1: वा, ते गाणं ऐकूया आपण.

0: आपण आता स्त्रीच्या मनाविषयी बोलतो आहोत आणि तिला मोकळेपणा देण्यासंदर्भात बोलतो आहोत. मला वाटतं नावाची गोजिरी मधली जी छोटी हिरोईन आहे, मला वाटतं तिला मात्र हा मोकळेपणा मिळालाय. सगळ्या गावाची माहिती तिच्याकडे आहे आणि सगळा गाव तिला मानतोय. एक सुंदर लिखाण, म्हणजे पिक्चरायझेशन तर खूप चांगलं आहेच आहे जे काही आपल्याला स्क्रीनवर दिसतं त्या अल्बमच्या रूपानं, पण शब्दही तितकेच दमदार आहेत. आणि मला वाटतं हे गाणं मात्र तुमच्या सगळ्या नेहमीच्या पठडीतल्या पेक्षा मला वेगळं वाटलं आहे का खरंच?
1: म्हणजे माझी इतर गाणी लोकांना ऐकवली आणि हे गाणं मध्येच ऐकवलं तर त्यांना विश्वास नाही बसणार की हे गाणं मी.
0: माझं हेच झालं. त्याबद्दल सांगा ना थोडं की हा वेगळा ट्रॅक कसा पकडला गेला किंवा काय घडलं होतं?
1: काय की राजीव पाटील ज्याच्या बरोबर मी जोगवामध्ये काम केलं होतं, तर त्याचा हा सिनेमा होता ऑक्सिजन नावाचा. ओके. आणि त्याच्यातली सगळी गाणी पण खूप वेगळी होती, पण सिनेमा न चालल्यामुळे ती गाणी फार लोकांपर्यंत पोहोचली नाहीत. आणि फार सुंदर गाणी होती आणि चालीवर लिहिली होती आणि चाल मुळात होती अजय अतुल ही जोडगोळी तिकडे होती आणि त्यांनी आधी चाल दिली होती मला आणि त्या चालीवर मी ती सगळी गाणी लिहिली होती. त्यांनी दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की हिरोईनचं इंट्रोडक्शन आहे या गाण्यामध्ये, ती अतिशय अवखळ आहे, तारुण्यामध्ये आलेली आहे.

0: आणि ती सगळीकडे गावात फिरते आणि एक एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस करत जाते आणि तिच्या अनुषंगाने सगळं गाव कळतं. पहिल्यांदा पार्श्वभूमी गावाची कळते असं गाणं लिहायला पाहिजे.
1: म्हणजे अनुक्रमणिका जशी येते नावं फक्त वाचली की आपल्याला थोडासा अंदाज येतो, तसं या गाण्यातून अख्ख्या चित्रपटाचा अंदाज येऊन जातो, अख्खं कॅरेक्टर आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.
0: येस येस येस. तर चाल दिली मला अजय अतुल यांनी आणि मग मी त्याच्यावर लिहिलं, म्हणजे चांगलं लिहिलं, त्यांना आवडलं खूप आणि ते गाणं खूप फेमस झालं, खूप खूप ठिकाणी ते गायलं.

0: सर मागच्याच भागात आपण नकळता असे ऊन मागून येते या गाण्याविषयीची एक खूप हृदयस्पर्शी अशी आठवण सांगितली आशाबाईंच्या स्टुडिओतल्या गाण्याविषयी मनस्थितीविषयी.
1: आणि ही आशाला अशी आठवण स्वतः पत्की सरांनी सर याच कार्यक्रमातून सांगितली हे विशेष मला त्याचीच आठवण झाली एकदम. आणि दुसरं कपड्यांविषयी आपण म्हणालात फाटक्या कपड्यात मी तिथे बसलो होतो वगैरे.
2: मला वाटतं मला घाई घाईत पोचायचं ते मिळेल ते घालून
1: अर्थात मला फक्त त्या मुद्द्याकडे तुम्हाला न्यायचं होतं की कुठल्या तरी स्टेजवर तुम्ही हे बोलताना ऐकलंय की मला रोल नेहमी त्या पद्धतीचे मिळालेत आज पहिल्यांदा स्टेजवर मी या रूपात आहे या कपड्यांमध्ये आहे वगैरे.
2: हो ते आहे म्हणजे मला नेहमी फाटक्या बंड्या फाटकी

0: फाटक्या फाटकी धोत्र वगैरे रोल मिळाले, पण काही रोल खूप चांगले कपडे घालले माझ्या असल्याचे पण, आणि त्याच्यात मी चांगला दिसतो आणि चांगले कॅरी करू शकतो हे रधु कर्वे मध्ये सिद्ध केलेलं आहे
1: नक्कीच. आणि आताची टीव्ही सिरियल पण
0: हो,
1: त्या रात्री काय घडलं,
0: वंशवेल
1: तर आहेच आहे,
0: त्याच्यामध्ये पण मला बरे कपडे दिले होते.
1: खरं अभिनयाला आणखी आपण हातच घातला नाहीये. मी तुमच्यावर सोडतो, कुठलं कॅरेक्टर तुम्हाला पहिलं म्हणा किंवा अतिउच्च कोटीतलं म्हणा, आव्हानात्मक म्हणा, काय तुम्हाला ज्या धाग्याला पकडून सांगा पण आम्हाला खूप आवडेल ऐकायला अभिनय.
0: मला असं वाटतं की नशिबाने माझ्या पदरात व्हरायटीचं भूमिकांचं खूप दान टाकलेलं आहे.
1: खरंच
0: एकीकडे मी शाम्बेनगालांबरोबर समरमध्ये जो प्रमुख भूमिका केलेली आहे तो एक मेथड ऍक्टर आहे, एनएसडीचा मेथड ऍक्टर आहे. म्हणजे आज जसे नसीर आहेत, ओम होता, पंकज कपूर जसा मेथड ऍक्टर आहे तसा तो मेथड ऍक्टर आहे. नंतर मग ध्यास पर्व मधला रघु कर्वे
1: हो,
0: म्हणजे माझ्या किशोर कदम ही जी छबी आहे बाहेर, म्हणजे असा काळा, मी स्वतःला सावळा म्हणत नाही काळाच म्हणतो, तर त्या किशोर कदमला कर्वे करायला मिळणं, रधु कर्वे करायला मिळणं हे सुद्धा खूप नशिबाचा भाग होता. नंतर मग त्याच किशोरला जोगवामध्ये साडी नेसून काम करायला मिळणं ही सुद्धा एक व्हरायटी होती. त्याच किशोरला तमासगिराचा तमाशा हे पॅशन असलेलं पांडवाचं कॅरेक्टर करायला मिळणं नटरंगमध्ये, म्हणजे किती व्हरायटी होती बघा.
1: खरंच
0: एक रधो कर्वे होते तिकडे, एकीकडे नटरंग मधला तो इरसाल असा तो हाताचा, एकीकडे साडी नेसलेला हा तृतीयपंथी होता. नंतर मग धोतर घालून डुक्कर पकडणारा फँड्री होता, आणि आता ह्याच्यामध्ये डिठी मधला तो वारकरी आहे. असे खूप वेगळे वेगळे रोल मला करायला मिळाले आणि ते सगळे त्या त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आहे असं मला वाटतं.
1: निश्चित, आपण नटरंगचा आता उल्लेख केलास त्यातल्या रोलचा, आणि शिवाय थोडस आधी म्हणाला होता आपण की नटरंगची गाणी मी का नाही लिहिली,
0: हो मी
1: गुरुला लिहिण्याच्या ऐवजी,
0: हो हो,
1: तर त्यातलं मला वाटतं टायटल सॉन्ग,
0: टायटल मला सगळीच गाणी खूप आवडतात पण टायटल सॉन्ग ऐकूया आपण.
1: निश्चित, आणि मला वाटतं इथंही या टायटल सॉन्गच्या वेळेसही ज्या स्त्रियांची रूप दिसतात, खरं तर कथानकाचा भाग नाहीये माझ्या माहितीप्रमाणे तो,
0: हो हो,
1: तो फक्त सिनेमा संपल्यानंतर
0: हो
1: सॅल्युटेशन ज्याला म्हणता येईल अगदी जुन्या काळापासून त्या आजच्या कलाकारांना,
0: हो हो,
1: नटरंग मधलं ते गाणं ऐकूया.
0: येस ऐकूया.

0: सर, खूप वेळ आपण आमच्या श्रोत्यांसाठी दिलाय. कुठेतरी थांबणं आहे म्हणून खरं हा विषय येतोय की शेवटचं गाणं कुठलं.
1: शेवटचं गाणं माझंच आहे, आशाताईंनी गायलेलं माझं आवडतं गाणं आहे. माझिया मना जरा थांबना, पाऊली तुझ्या माझिया खुणा, तुझे धावणे आणि मला वेदना. आशाताईंनी ज्या आर्ततेने ते गाणं गायलेलं आहे आणि ते गाणं ज्या पद्धतीने लिहून झालंय याचा मला खूप आनंद होतो की हे गाणं मी लिहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी समारोप करूया. माझं आवडतं गाणं आहे माझी आम्हाला.

0: आकाशवाणीने आणि संजय भुजबळ जी आहेत ते त्यांनी तुमच्याशी बोलण्याचा संवाद साधण्याचा मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्याशी बोलायला मला नक्की आवडेल. आपण लवकरच भेटूया, या कोरोनाच्या काळामध्ये आशावाद जपूया आणि परत भेटूया या दानाने मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.
1: तर श्रोतहो, सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ बातचीतीचा हा सातवा आणि शेवटचा भाग होता. ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा,
1: सादर करते संजय.

शोधार्थच आपण विशेष गीत गंगा या कार्यक्रमात किशोर कदम यांच्याशी बातचीत केलेला भाग सातवा ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ. हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या बीड केंद्रानं हा कार्यक्रम प्रसारित केला. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वैशाली राऊतचा सप्रेम नमस्कार आणि कार्यक्रमात खूप खूप स्वागत. श्रोते, आज आपण कार्यक्रमात वेगवेगळी गाणी ऐकणार आहोत जी सतत तुमच्या आमच्या ओठावर रुंजी घालत असतात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रोजा या चित्रपटासाठी मिनमिनी यांच्या स्वरातील पी के मिश्रा यांचं गीत आणि संगीतकार आहेत ए आर रेहमान. ऐकूयात रोजा या चित्रपटातील हे छानसं गीत.

0: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

गाता रहे मेरा दिल। हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम ऐकायला विसरू नका आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रोते, आत्ताच आपण काही संदेश ऐकले आणि संदेश ऐकण्यापूर्वी रिफ्युजी या चित्रपटातील आपण गीत ऐकलं. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं, शब्दरचना होती जावेद अख्तर यांची, तर संगीतकार होते अनु मलिक. श्रोते, आपण एकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ताल या चित्रपटातील हे गीत.

श्रोता आपण ऐकत आहात गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात एक निवेदन.

0: श्रोतेहो, सध्या उन्हाची तीव्रता आपल्याकडे खूप वाढलेली आहे, त्यामुळे उष्माघात होऊ शकतो। उष्माघात होण्याची कारण अशी आहेत, प्रखर उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीची आणि कष्टाची कामं करणं, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं, जसे की पत्र्याचे शेड्स आणि घट्ट कपड्यांचा वापर करणं, या सगळ्यांमुळे उष्माघात होऊ शकतो। उष्माघाताची लक्षणं अशी आहेत, मळमळ, उलटी, हातपायाला गोळे येणे, थकवा येणे, त्वचा गरम होणे, कोरडी पडणे, क्वचितच लाल होणे, घाम न येणे, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छाती धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी आणि अस्वस्थता। श्रोतेहो, ही लक्षणं उष्माघाताची आहेत, तेव्हा ही लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्या। उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय असे आहेत, वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामं करणं टाळावं, शक्य नसल्यास थोड्या थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावं, कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे जसे की काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये, सैल पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाची सुती कपडे वापरावीत, तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे, बाहेर प्रवासाला जाताना पाणी अवश्य सोबत ठेवावे, भरपूर पाणी प्यावं, डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी पेय प्यावे। उन्हात बाहेर जाताना गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री यांचा वापर अवश्य करा। घरामध्ये कामाच्या ठिकाणी कूलर, एअर कंडिशनर, वाळ्याचे पडदे यांचा वापर अवश्य करा। उष्माघाताची लक्षणं आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा। श्रोतेहो, उष्माघात झाल्यास उष्माघातावर त्वरित उपचार करणे आवश्यक असतं। यामध्ये रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्वाचे आहे, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे, रुग्णास हवेशीर आणि थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखा, कूलर, एअर कंडिशनर त्वरित चालू करावे, रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे। आणि
1: श्रोते, आताच आपण उष्माघाताविषयीचं निवेदन ऐकलं। श्रोते, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात बॉर्डर या चित्रपटासाठी बॉर्डर या चित्रपटातील हे गीत।

0: श्रोते आताच आपण गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत अक्षरलेणी हा कार्यक्रम. अक्षरलेणी या साहित्यिक विषयक कार्यक्रमात ऐकूयात गेवराई येथील शांभवी बोडे यांचं कविता वाचन. निवेदन आहे अनिता देव यांचं.
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार.

0: श्रोतेहो, आजच्या अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शांभवी बोर्डे यांनी सादर केलेल्या काही कविता.
1: श्रोतेहो नमस्कार, मी शांभवी रत्नाकर बोर्डे. अक्षरलेणी या साहित्य कार्यक्रमात मी माझ्या काही कविता सादर करत आहे. त्यातील पहिली कविता आहे रक्ताळलेला स्वर्ग. सदरील कविता ही पहलगामवर झालेल्या हल्ल्यावर आधारित आहे. त्या ठिकाणचे झालेले जे दृश्य आहे किंवा तिथे कशा प्रकारे हल्ला करण्यात आला असे या सगळं चित्र या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे रक्ताळलेला स्वर्ग. मन आनंदून गेले होते भारताचा स्वर्ग पाहताना. मन आनंदून गेले होते भारताचा स्वर्ग पाहताना. नजर खिळून राहिली होती त्याचे सौंदर्य अनुभवताना. हसत खेळत सारेच कसे झाले होते बेधुंद. हसत खेळत सारेच कसे झाले होते बेधुंद. भोवताली दरवळत होता फक्त आनंदाचा गंध. कशी कुठून सुटली गोळी निहचे हृदय छेदले. कशी कुठून सुटली गोळी नि हृदय छेदले. चालू झाला तेथे तेव्हा केवळ आक्रोश आणि अकांत. चालू झाला तेथे तेव्हा केवळ आक्रोश आणि अकांत. अख्खा देश सुन्न पडला मनही झाले चिंताक्रांत. सुटत होत्या गोळ्या पुन्हा चिरनिद्रा त्यांना देण्यासाठी. सुटत होत्या गोळ्या पुन्हा चिरनिद्रा त्यांना देण्यासाठी. मन मात्र कळवळत होते उठवण्यासाठी. मन मात्र कळवळत होते उठवण्यासाठी. भ्याड हल्ला झाला खरा प्रत्युत्तर सुद्धा चोख देऊ. भ्याड हल्ला झाला खरा प्रत्युत्तर सुद्धा चोख देऊ. विसरुणी सारे जातनी धर्म माणूस म्हणून एक येऊ. विसरुणी सारे जातनी धर्म माणूस म्हणून एक येऊ. बोथट झालेल्या संवेदनांना माणुसकीची धार आणो. बोथट झालेल्या संवेदनांना माणुसकीची धार आणो. तो स्वर्ग फक्त आपुलाच असं पुन्हा गर्वाने म्हणू. तो स्वर्ग फक्त आपुलाच असं पुन्हा गर्वाने म्हणू. ईश्वराने मानवाची निर्मिती करताना तीन पाने लिहिली. पहिल्या पानावर जन्म तर तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला. दुसरे पान हे मानवाच्या हातात आहे. माणूस जसजसा जगतात जातो तसतसे ते पान भरत जाते आणि त्या पानालाच आयुष्य असे म्हणतात. आणि या आयुष्य जगत असताना सगळी सृष्टी ही आपल्याला किती छान आणि किती विलोभनीय वाटते. आणि या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी महत्वाची असते ती नजर. ही नजर जर आपल्या आयुष्यातून निघून गेली तर हा प्रश्न जरी मनात आला किंवा पडला तरी तो आपल्याला अगदी हादरवून टाकतो. आणि मग ह्या अंध व्यक्ती कशा जगत असतील हा प्रश्नही आपल्याला भेडसावतो. या अंधत्वावरच मी रचलेली पुढील कविता. माझ्या कवितेचं नाव आहे अंधत्व. अंधत्व हे लपवू कसे नजरेलाही पडते

कोडे. अंधत्व हे लपवू कसे, नजरेलाही पडते कोडे, मिळेल का एक दिवसाचे प्रकाशमय जीवन थोडे, मिळेल का एक दिवसाचे प्रकाशमय जीवन थोडे. सभोवतीचे रंगीत जग केवळ स्वप्न वाटते, सभोवतीचे रंगीत जग केवळ स्वप्न वाटते. व्यंगत्वाचे कितीतरी मग दुःख मनी साठते, व्यंगत्वाचे कितीतरी मग दुःख मनी साठते. स्वतःलाही हौसेने कधी सजता येत नाही, स्वतःलाही हौसेने कधी सजता येत नाही. आरसा सुद्धा केविलवाना मजकडे पाहत राही, आरसा सुद्धा केविलवाना मजकडे पाहत राही. तेव्हा स्पर्श होतो वाचाळ नि मौन होते नजर, तेव्हा स्पर्श होतो वाचाळ नि मौन होते नजर. अडथळ्यांच्या जाणीवेसाठी काठीस असतो गजर, अडथळ्यांच्या जाणीवेसाठी काठीस असतो गजर. अवहेल नाही होते कधी चार चौघात बसल्यावर, अवहेल नाही होते कधी चार चौघात बसल्यावर. कशी सांगू खंत वाटते नजर नसल्यावर, कशी सांगू खंत वाटते नजर नसल्यावर. चाचपडावे लागते सारेच ओळख करून घेण्यासाठी, चाचपडावे लागते सारेच ओळख करून घेण्यासाठी. कोणीच तयार नसते हातात हात देण्यासाठी, कोणीच तयार नसते हातात हात देण्यासाठी. तुम्ही मात्र नजरेचा चांगला वापर करा, तुम्ही मात्र नजरेचा चांगला वापर करा, तरच त्या आयुष्याला येईल अर्थ खरा, तरच त्या आयुष्याला येईल अर्थ खरा. माझी पुढील कविता आहे गौरव मराठीचा. आज केवळ भाषेवर झालेले हे प्रांतरचना आणि महाराष्ट्रात वापरण्यात आलेली मराठी भाषा, आजच्या या स्थितीला मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनच या मायमाऊली मराठीवर प्रेम करणारे तुम्ही आम्ही लोक आहोत. या मराठीवर केलेली कविता गौरव मराठीचा. महाराष्ट्राची आहे शान उंचावते गर्वाने मान, महाराष्ट्राची आहे शान उंचावते गर्वाने मान. कणा आहे ती संस्कृतीचा आज गौरव मराठीचा, कणा आहे ती संस्कृतीचा आज गौरव मराठीचा. काना मात्रा वेलांटी उकार देतात हे शब्दास आकार, काना मात्रा वेलांटी उकार देतात हे शब्दास आकार. वसा आहे ती समृद्धीचा आज गौरव मराठीचा, वसा आहे ती समृद्धीचा आज गौरव मराठीचा. सौंदर्य लाभले विलोभनीय शृंगार देखील शोभनीय भाषेचा, सौंदर्य लाभले विलोभनीय शृंगार देखील शोभनीय. साज जसा ती नारीचा आज गौरव मराठीचा, साज जसा ती नारीचा आज गौरव मराठीचा. संत साहित्यामध्ये जपले त्याते जाने डोळे दिपले, संत साहित्यामध्ये जपले त्याते जाने डोळे दिपले. वारसा आहे ती माणुसकीचा आज गौरव मराठीचा, वारसा आहे ती माणुसकीचा आज गौरव मराठीचा. मनातील साऱ्या भावना अव्यक्त राहते शब्दाविना, मनातील साऱ्या भावना अव्यक्त राहते शब्दाविना. ठेवा आहे ती आपुलकीचा आज गौरव मराठीचा, ठेवा आहे ती आपुलकीचा आज गौरव मराठीचा. अभिजात दर्जा लाभला तिच्या शाश्वत अस्तित्वाला, अभिजात दर्जा लाभला तिच्या शाश्वत अस्तित्वाला. सन्मान आहे ती मातीचा आज गौरव मराठीचा, सन्मान आहे ती मातीचा आज गौरव मराठीचा. सध्या आपण जगत असलेलं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे, आणि तरुण पिढीसोबत अबालवृद्ध देखील या सोशल मीडियावर आहेत. मग आपल्यावर रुजतायत ती पुस्तके. आजकाल पुस्तकांचा वापर हा कमीत कमी होतोय आणि स्क्रीनचा वापर जास्तीत जास्त. मग या पुस्तकांचं भांडार असणारं ग्रंथालय, त्याच्या काय भावना असतील अशा या भावनेतून मी तयार केलेली कविता आहे स्पंदने ग्रंथालयाची. आताच झालेल्या बीड ग्रंथोत्सव खास ग्रंथालयासाठी असावा असं मला वाटतं. आणि मग त्याच्या काय भावना असतील ते मी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे स्पंदने ग्रंथालयाची. ज्ञानाचा महासागर मी सवे भांडार पुस्तकाचे, ज्ञानाचा महासागर मी सवे भांडार पुस्तकाचे. कल्याण होते वाचनाने या मानवी मस्तकाचे, कल्याण होते वाचनाने या मानवी मस्तकाचे. इतिहासाच्या पानासोबत वर्तमानही इथेच मिळते, इतिहासाच्या पानासोबत वर्तमानही इथेच मिळते. वास्तवाची कोडी सोडताना महापुरुषांची महती कळते, वास्तवाची कोडी सोडताना महापुरुषांची महती कळते. स्वप्ने साकार करण्यासाठी वळतात पाऊले इकडे, स्वप्ने साकार करण्यासाठी वळतात पाऊले इकडे. व्हावी स्वप्नपूर्ती म्हणून

देवाला मीही मागतो साकडे, व्हावी स्वप्न पूर्ती म्हणून देवाला मीही मागतो साकडे। वास्तव पाहून मनाला माझ्या वाटतीये थोडी चिंता, वास्तव पाहून मनाला माझ्या वाटतीये थोडी चिंता। कृत्रिम बुद्धीच्या या जगात पेटेल का वाचनाची चिता, कृत्रिम बुद्धीच्या या जगात पेटेल का वाचनाची चिता। मीही थोडा विचार केला या बदलत्या विज्ञान युगाचा, मीही थोडा विचार केला या बदलत्या विज्ञान युगाचा। परिवर्तन करून स्वतःत थोडे चेहरा पलटावा जगाचा, परिवर्तन करून स्वतःत थोडे चेहरा पलटावा जगाचा। तुम्ही मात्र कायम ठेवा सीमा भावनेच्या वलयाची, तुम्ही मात्र कायम ठेवा सीमा भावनेच्या वलयाची। या कृत्रिम जगात कोण ऐकेल ही स्पंदने ग्रंथालयाची, या कृत्रिम जगात कोण ऐकेल ही स्पंदने ग्रंथालयाची। स्त्री जीवनामध्ये आयुष्याला कलाटणी देणाऱ्या क्षणांपैकी एक असते ते म्हणजे तिचं लग्न, आणि मग मुलीचं लग्न होताना आईच्या मनात काय भावना असतील अशी कल्पना करून मी एक कविता तयार केलेली आहे। आईचं आणि मुलीचं नातं आणि त्यावेळेला झालेली आईच्या मनाची अवस्था ती या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। माझ्या कवितेचं नाव आहे नातं तुझं आणि माझं। तुझ्याच अस्तित्वाने मातृत्व प्राप्त झाले, तुझ्याच अस्तित्वाने मातृत्व प्राप्त झाले। तुझ्याच प्रेमसरीत माझे आयुष्य न्हाले, तुझ्याच प्रेमसरीत माझे आयुष्य न्हाले। आई म्हणूनी हाक मारिली समजला, आई म्हणूनी हाक मारिली समजला। समाधान त्याचे कसे सांगू तुझला, समाधान त्याचे कसे सांगू तुझला। शर्वरीतील चांदण्यांसारखे आहे तुझे रूप, शर्वरीतील चांदण्यांसारखे आहे तुझे रूप। देवासोबत आम्हालाही तुझा हेवा वाटतो खूप, देवासोबत आम्हालाही तुझा हेवा वाटतो खूप। आठवतात आता हट्ट तुझे केलेले, आठवतात आता हट्ट तुझे केलेले। ते अपूर्ण राहिल्यास मन तुझे रुसलेले, ते अपूर्ण राहिल्यास मन तुझे रुसलेले। शाळेत जाण्याची वेगळीच घाई असायची, शाळेत जाण्याची वेगळीच घाई असायची। पाटीनी दप्तरासोबत परीसारखी दिसायची, पाटीनी दप्तरासोबत परीसारखी दिसायची। तुझं हसणं रुसणं सगळंच गोड वाटायचं, तुझं हसणं रुसणं सगळंच गोड वाटायचं। अबोला धरल्यावर घर सुन सुन लागायचं, अबोला धरल्यावर घर सुन सुन लागायचं। बालपण आणि तारुण्याचे दिवस पटकन सरले, बालपण आणि तारुण्याचे दिवस पटकन सरले। बघता बघता लाडके तुझे लग्न ठरले, बघता बघता लाडके तुझे लग्न ठरले। काळीत जड झाले सोडताना पाखरू, काळीत जड झाले सोडताना पाखरू। आज सासरी चालले माझे हे लेकरू, आज सासरी चालले माझे हे लेकरू। आपण आयुष्य जगत असताना जीवनाच्या वळणावर स्त्रीचं महत्व हे अनन्यसाधारण आहे, कारण ज्यावेळेस आपल्या आयुष्याची सुरुवात होते तेव्हा ती जन्मदाती असते, आणि या नश्वर देहाचा अंत झाला की त्याची माती होते। जन्मदाती आणि माती या दोन्हीमध्ये ती मात्र कायम असते, आणि मग या तिची रूपे वेगवेगळी आपल्याला आयुष्यात पाहायला मिळतात। मग तिचं महत्व हे आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने ती सिद्ध करत असते। म्हणून माझ्या पुढील कवितेचं नाव आहे रूपे तिची। मातृत्वाचा आनंद देते घरालाही घरपण आणते, मातृत्वाचा आनंद देते घरालाही घरपण आणते। वडिलाचा मान राखते तेव्हा ती मुलगी असते, वडिलाचा मान राखते तेव्हा ती मुलगी असते। भावंडांची आई होते तिच्यासारखी माया करते, भावंडांची आई होते तिच्यासारखी माया करते। चुकल्यावर शिक्षाही देते तेव्हा ती बहीण असते, चुकल्यावर शिक्षाही देते तेव्हा ती बहीण असते। सुख दुःख ऐकून घेते वेळेला आधार देते, सुख दुःख ऐकून घेते वेळेला आधार देते। साथी नेमन हलके होते तेव्हा ती मैत्रीण असते, साथी नेमन हलके होते तेव्हा ती मैत्रीण असते। जीवनाची साथी होते संकट समयी धीर देते, जीवनाची साथी होते संकट समयी धीर देते। मनापासून माया करते तेव्हा ती बायको असते, मनापासून माया करते तेव्हा ती बायको असते। विश्वाचे दर्शन घडवते झेप घेण्या बळ देते, विश्वाचे दर्शन घडवते झेप घेण्या बळ देते। मारणी माया दोन्ही देते तेव्हा ती आई असते, मारणी माया दोन्ही देते तेव्हा ती आई असते। अनुभवाचे बोल बोलते जीवनाचे सार सांगते,
अनुभवाचे बोल बोलते

जीवनाचे सार सांगते, कथेतून आयुष्य मांडते तेव्हा ती आजी असते, कथेतून आयुष्य मांडते तेव्हा ती आजी असते। सगळी नाती निभावते सर्वांना आनंद देते, सगळी नाती निभावते सर्वांना आनंद देते, विश्वाला निर्माण करते तेव्हा ती स्त्री असते, विश्वाला निर्माण करते तेव्हा ती स्त्री असते। आपल्या आयुष्याचे नाव किनाऱ्यापर्यंत न्यायचे असेल तर आपले सोबत असणारे व्यक्ती हे तितकंच जिव्हाळ्याचे आपुलकीचे असतात आणि ते जपून ठेवायचे असतील तर शब्द देखील आपल्याला जपून वापरावे लागतात। खरतर शब्द हे शस्त्र आहेत असं म्हणलं जातं। शब्द हे आधार देतात, शब्दांना धारही असते, म्हणून आपल्याला माणसं जपायचे असतील तर शब्द देखील हे तितकेच महत्वाचे असतात। माझ्या पुढील कवितेचं नाव आहे शब्द। शब्दच असतात पुस्तकातील शास्त्र, शब्दच असतात युद्धातील शस्त्र। शब्दच असतात पुस्तकातील शास्त्र, शब्दच असतात युद्धातील शस्त्र। शब्दांनाच असते तलवारीची धार, शब्दांतच असतो आपुलकीचा आधार। शब्दांनाच असते तलवारीची धार, शब्दातच असतो आपुलकीचा आधार। शब्दांमध्ये असतात लपलेले भाव, शब्दांमध्येच असतात सोसलेले घाव। शब्दांमध्येच असतात लपलेले भाव, शब्दांमध्येच असतात सोसलेले घाव। शब्दच असतात नात्यातील श्वास, शब्दच असतात त्यामधील विश्वास। शब्दच असतात नात्यातील श्वास, शब्दच असतात त्यामधील विश्वास। शब्दच करतात एखाद्याचा घात, शब्दच करतात संकटांवर मात। शब्दच करतात एखाद्याचा घात, शब्दच करतात संकटावर मात। शब्दांनीच मिळते जगावर वर्चस्व, शब्दांनीच मिळते जगावर वर्चस्व। शब्दच आहेत जीवनातील सर्वस्व, शब्दच आहेत जीवनातील सर्वस्व। काही वर्षांपूर्वी आपल्या देशावर जगावर आलेलं संकट म्हणजे कोरोना व्हायरस। या कोरोना व्हायरसमध्ये अनेक घडामोडी झाल्या, अनेक अडथळे देखील निर्माण झाले, त्यामध्ये काही व्यवस्था कोलमडल्याही गेल्या, अनेक बदल यामध्ये आपल्याला दिसून आले। सगळ्यात मोठा प्रश्न होता तो शिक्षणाचा आणि मग त्यासाठी पर्याय शोधण्यात आला तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण। या पार्श्वभूमीवर मी एक कविता केलेली आहे जिचं नाव आहे ऑनलाईन ऑफलाईन। विद्यार्थ्यांची झालेली दशा, शिक्षकांची झालेली तारांबळ, या दोन्हीचाही मेळ बसवत असताना मी ही कविता तयार केलेली आहे ऑनलाईन ऑफलाईन। कोरोनामुळे झाले आहे ऑनलाईन शिक्षण सुरू, कोरोनामुळे झाले आहे ऑनलाईन शिक्षण सुरू। विद्यार्थ्यांना भेटत नाहीत आता ऑफलाईन गुरु, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत आता ऑफलाईन गुरु। प्रत्येक जण आपल्या तासाची लिंक ग्रुपवर पाठवतो, प्रत्येक जण आपल्या तासाची लिंक ग्रुपवर पाठवतो। तास चालू झाल्यावर विद्यार्थी कालचा अभ्यास आठवतो, तास चालू झाल्यावर विद्यार्थी कालचा अभ्यास आठवतो। 45 मिनिटातले 15 मिनिटे तर जॉईन व्हायलाच लागतात, 45 मिनिटातले 15 मिनिटे तर जॉईन व्हायलाच लागतात। विषय शिकवण्यासाठी मात्र 30 मिनिटेच राहतात, विषय शिकवण्यासाठी मात्र 30 मिनिटेच राहतात। जॉईन झाल्यावर सुद्धा गुड मॉर्निंग मध्ये वेळ जातो, जॉईन झाल्यावर सुद्धा गुड मॉर्निंग मध्ये वेळ जातो। सगळे शांत होईपर्यंत शिक्षकही प्रत्युत्तर देत राहतो, सगळे शांत होईपर्यंत शिक्षकही प्रत्युत्तर देत राहतो। कसा तरी तास चालू होतो ने मोबाईलची रेंज जाते, कसा तरी तास चालू होतो ने मोबाईलची रेंज जाते। ती पुन्हा मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते, ती पुन्हा मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते। अभ्यास नसेल झाला तर शिक्षक मात्र रागावतात, अभ्यास नसेल झाला तर शिक्षक मात्र रागावतात। माईक म्यूट करून त्यांना विद्यार्थीही टोमणे मारतात, माईक म्यूट करून त्यांना विद्यार्थीही टोमणे मारतात। तासाचा जर आला कंटाळा तर विद्यार्थी लेफ्ट होऊन जातो, तासाचा जर आला कंटाळा तर विद्यार्थी लेफ्ट होऊन जातो। सगळं काही सोडून देऊन व्हिडिओ गेम खेळत राहतो, सगळं काही सोडून देऊन व्हिडिओ गेम खेळत राहतो। खूप विचार केला तर ऑनलाईन शिक्षण काही खरं नाही, खूप विचार केला तर ऑनलाईन शिक्षण काही खरं नाही। विद्यार्थ्यांना एका तरी विषयाचं समजतंय का काही, विद्यार्थ्यांना एका तरी विषयाचं समजतंय का काही। ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच शिक्षण चांगलं होतं, ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच शिक्षण चांगलं होतं। कोणत्याच विद्यार्थ्याकडे शिक्षकाचं दुर्लक्ष होत नव्हतं, कोणत्याच विद्यार्थ्याकडे शिक्षकाचं दुर्लक्ष होत नव्हतं। प्रश्नाचे उत्तर नाही आले तर मार दिला जायचा, प्रश्नाचे उत्तर नाही आले तर मार दिला जायचा। दुसऱ्या दिवशी विद्यार्थीही अभ्यास करून यायचा।

यायचा. दुसऱ्या दिवशी विद्यार्थीही अभ्यास करून यायचा. ऑनलाईन शिक्षणामुळे शाळा ओस पडू लागल्या. मोबाईलमुळे जणू शिक्षणाच्या गरजा भागल्या. भविष्याचा विचार केला तर ऑफलाईन शिक्षणच बरं आहे. त्याच शिक्षणात आपल्या उज्ज्वल यशाचं सार आहे. ध्यानात सोडून या ऑनलाईन बिनलाईनचा शिक्षणासाठी ठेवा एकच पर्याय ऑफलाईनचा.

सध्याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये धावपळ चालतीये ती जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी. कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे अपना सपना मनी मनी या उक्तीवर चालणारी आजची ही पिढी आहे. आणि खरंच पैसा एक काळाची गरज बनत चाललेली आहे. मग या पैशाचा खरा अर्थ काय, अर्थ म्हणजे ही पैसाच, पण पैशाचा खरा अर्थ काय, या पार्श्वभूमीवर मी केलेली कविता आहे. पैशाचं महत्व आणि पैशाचा झालेला अतिरेक या दोन्हीचीही सांगड मी या कवितेमध्ये घातलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे अर्थ पैशाचा. पैशाची लागलीये साऱ्यांनाच गोडी, पैशाची लागलीये साऱ्यांनाच गोडी, त्याच्या विना तरत नाही जीवनाची होडी, त्याच्या विना तरत नाही जीवनाची होडी. त्याच्या मागेच पळतीये आता सारी दुनिया, त्याच्या मागेच पळतीये आता सारी दुनिया, कोणालाही समजली नाही अजून त्याची किमया, कोणालाही समजली नाही अजून त्याची किमया. घरातही प्रत्येकात आता होऊ लागले वाद, घरातही प्रत्येकात आता होऊ लागले वाद, प्रेमाने होत नाही कुठेही संवाद, प्रेमाने होत नाही कुठेही संवाद. जो तो पैसा मिळून मोठा होत आहे, जो तो पैसा मिळून मोठा होत आहे, माणुसकीच्या शाळेत मात्र तो खोटा ठरत आहे, माणुसकीच्या शाळेत मात्र तो खोटा ठरत आहे. तोच ठरवत आहे आता माणसाची किंमत, तोच ठरवत आहे आता माणसाची किंमत, त्याला फूल ठरवण्याची नाही कोणत हिंमत, त्याला फूल ठरवण्याची नाही कोणत हिंमत. पैशानेच आता गुंग झालीय मती, पैशानेच आता गुंग झालीय मती, आपुलकीची मात्र मंद झालीय गती, आपुलकीची मात्र मंद झालीय गती. कोणीच करत नाही उधारीचा व्यवहार, कोणीच करत नाही उधारीचा व्यवहार, प्रत्येक जण करतोय आता रोखठोक कारभार, प्रत्येक जण करतोय आता रोखठोक कारभार. कागदानेच वाढत आहे माणसातला दुरावा, कागदानेच वाढत आहे माणसातला दुरावा, रखरखीत होत चाललाय नातातला ओलावा, रखरखीत होत चाललाय नातातला ओलावा. आता तरी व्हा सारे लवकर जागे, आता तरी व्हा सारे लवकर जागे, वळून पहा एकदा तरी तुमच्या पाठीमागे, वळून पहा एकदा तरी तुमच्या पाठीमागे. तेव्हा वाटतो फक्त माणसांचाच आधार, तेव्हा वाटतो फक्त माणसांचाच आधार, पैसा तर पूर्णपणे करतो निराधार, पैसा तर पूर्णपणे करतो निराधार. पैशामुळे जरी असला आपल्याला अर्थ, पैशामुळे जरी असला आपल्याला अर्थ, तरी माणसांशिवाय सारे जीवन आहे व्यर्थ, तरी माणसांशिवाय सारे जीवन आहे व्यर्थ. आपले आयुष्य उज्ज्वल आणि यशस्वी बनवायचे असेल तर आपल्याला आयुष्यात एकतरी गुरु असणं आवश्यक असतं. जन्माच्या नंतर आई ही आपली पहिली गुरु असते आणि त्यानंतर प्रत्येक वळणावर आपल्याला अनेक गुरु भेटत जातात, जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक वळणावर कसं वागायचं किंवा कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचं मार्गदर्शन करत असतात. याच पार्श्वभूमीवर मी तयार केलेली कविता, माझ्या कवितेचं नाव आहे गुरु. आयुष्याच्या वाटेवरती असते गुरूंची साथ, आयुष्याच्या वाटेवरती असते गुरूची साथ, सन्मार्गाला जातो आपण धरुणी त्यांचा हात, सन्मार्गाला जातो आपण धरुणी त्यांचा हात. तेच असतात आपल्या जीवनाचे शिल्पकार, तेच असतात आपल्या जीवनाचे शिल्पकार, तेच करतात दगडातून मूर्तीचा साक्षात्कार, तेच करतात दगडातून मूर्तीचा साक्षात्कार. ज्ञानाचे भांडारच जणू असते त्यांच्याकडे, ज्ञानाचे भांडारच जणू असते त्यांच्याकडे, आपल्याला ते कधीच झुकू देत नाही कोणापुढे, आपल्याला ते कधीच झुकू देत नाही कोणापुढे. अज्ञानाचा नाश करण्यास ते शस्त्र देत

0: देतात हाती, अज्ञानाचा नाश करण्यास ते शस्त्र देतात हाती, ज्ञानाच्या विजयाने मग तेजस्वी होते मती, ज्ञानाच्या विजयाने मग तेजस्वी होते मती, तेच असतात कागद नि हातातील लेखनी, तेच असतात कागद नि हातातील लेखनी, आपल्या जीवनाची सुरुवात होते मग देखनी, आपल्या जीवनाची सुरुवात होते मग देखनी, मिळाली गुरूंची साथ तर जीवन होते सार्थक, मिळाली गुरूंची साथ तर जीवन होते सार्थक, सर्व असूनी अन्यथा आयुष्य होते निरर्थक, सर्व असूनी अन्यथा आयुष्य होते निरर्थक। आयुष्य जगत असताना कितीतरी वर्ष येतात आणि कितीतरी वर्ष जातात, वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर असतो, मग ते सर्त वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात असते, किंवा सर्ता वर्षाच्या भावना काय आहेत अशा कल्पनेने ही तयार केलेली कविता, माझ्या कवितेचं नाव आहे सरते वर्ष। आले नवीन वर्ष आता भविष्य तुमचे घडवायला, आले नवीन वर्ष आता भविष्य तुमचे घडवायला, येताल का मला तुम्ही दारापर्यंत सोडवायला, येताल का मला तुम्ही दारापर्यंत सोडवायला, झाले असेल काही वाईट चांगले मात्र लक्षात ठेवा, झाले असेल काही वाईट चांगले मात्र लक्षात ठेवा, पुढच्या अनेक वर्षांसाठी हाच असेल गोडमेवा, पुढच्या अनेक वर्षांसाठी हाच असेल गोडमेवा, मतभेद विसरून सारे एकमेकांसोबत राहा, मतभेद विसरून सारे एकमेकांसोबत राहा, बदलत्या वर्षाची सकाळ सौख्य समाधानाने पहा, बदलत्या वर्षाची सकाळ सौख्य समाधानाने पहा, माझेही डोळे पानावले निरोप तुमचा घेताना, माझेही डोळे पानावले निरोप तुमचा घेताना, जाते वेळी शेवटचा हातात हात देताना, जाते वेळी शेवटचा हातात हात देताना, राहो सदैव लेकरांनो हर्ष तुमच्या गाली, राहो सदैव लेकरांनो हर्ष तुमच्या गाली, दिवस अखेरचा आज माझा जाण्याचीही वेळ झाली, दिवस अखेरचा आज माझा जाण्याचीही वेळ झाली। प्रत्येक व्यक्ती ही 3 टप्प्यात आयुष्य जगत असते, पहिलं बालपण, दुसरं तरुणपण आणि तिसरं म्हातारपण। बालपणी सगळ्यात मोठी आठवण असते ती म्हणजे शाळेचं, शाळेचं जीवन। प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं महत्व हे सारखंच आणि अनन्य साधारण असतं, म्हणून मीही एक माझ्या शाळेवर केलेली कविता, माझ्या कवितेचं नाव आहे माझी शाळा। जीवनाचा अविभाज्य घटक असते शाळा, तीच लावते मुलांना अभ्यासाचा लळा, भविष्य घडविण्यासाठी असतो तेथे फळा, म्हणूनच त्यांच्या जीवनात फुलतो ज्ञानाचा मळा, शाळेचे दिवस असतात जणू पावसाच्या सरी, कारण त्यामध्ये दडलेली असते गंमतच न्यारी, अभ्यासाचा आनंद घेण्यासाठी मुले येतात सारी, शाळेचं वातावरण असतंच खूप भारी, शाळेमध्ये शिक्षणाबरोबर दिले जातात संस्कार, तेच देतात आपल्या जीवनाला आकार, कोणीच देत नाही ज्ञान देण्यासाठी नकार, त्यांचेच राहतात आपल्यावर आयुष्यभर उपकार, शाळेमुळेच होतो मार्ग सोपा यशाचा, तीच सांगते सर्वांना कंटाळा नको कशाचा, तेव्हाच विचार करतो आपण आपल्या आयुष्याचा, कारण तीच भरवते पहिला घास त्या ज्ञानाचा, शाळा आपल्या यशाचा खारीचा वाटा घेते, जणू सगळे गगन आपल्या कवेत देते, मी आजही ते शाळेतील क्षण आठवते, मी आजही ते शाळेतील क्षण आठवते, त्या क्षणांतूनच शाळेची भेट घेते, त्या क्षणांतूनच शाळेची भेट घेते। मनपूर्वक धन्यवाद।
1: श्रोते, आत्ताच आपण अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात शांभवी बोर्डे यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गोपाल ठाकूर। आणि याबरोबरच आजचा अक्षरलिणी हा कार्यक्रम संपला। पुन्हा भेट आहेच पुढच्या अक्षरलिणी या कार्यक्रमात। तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते। नमस्कार।
2: श्रोते, आताच आपण अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात गेवराई येथील शांभवी बोर्डे यांच्या कविता वाचन आताच आपण ऐकलं। निवेदन केलं होतं अनिता देव यांनी, तर सादर करते होते गोपाल ठाकूर। याचबरोबर अक्षरलेणी हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। FM बँडचे 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। श्रोते, सकाळचे 11:29 झाली आहेत।
3: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब।

0: सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
1: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले।
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
1: केतकी गुलाब जुही
0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: केतकी के
2: आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे। श्रोते हो, सकाळची 11:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम। पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश।

0: कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
0: नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
4: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
0: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
4: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
0: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट atmamalikonline.com.
0: नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: श्रोते, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत. आता प्रसारित करत आहोत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम.

0: से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com.
0: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com.
0: नागपुर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूर से करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू.
5: युवाओं को एडवांस एक्सपर्टीज ग्लोबल मार्केट्स और ग्रोथ के नए मौके भी मिलेंगे. आज दुनिया उन देशों का सम्मान करती है जो इनोवेट करते हैं, जो बिल्ड करते हैं और जो बड़े स्तर पर डिलीवरी कर सकते हैं. भारत आज इन तीनों दिशाओं में तेजी से आगे बढ़ रहा है और इस परिवर्तन की सबसे बड़ी ताकत आप सब मेरे नौजवान साथी हैं, भारत का युवा है. और मैं दुनिया में जहां भी जाता हूं, मैं काफी समय चर्चा में भारत की युवा शक्ति की

श्रोते, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळाव्याचे या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, हो, दुपारचे 12 वाजतात. संक्षेपित करत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर दुपारी ठीक 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरूनच.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो, काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं। त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो। पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात, तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते। आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं। आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती। 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्या सोबत आहे। सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे। निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे। आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत। मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत।
2: नमस्कार।
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं, म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते। नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मग मी हिंगण्याला गेले। पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं मागलेलं चालायचं नाही। ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं ओढ्या मारत म्हणत म्हणत आले। त्याबरोबर आई खरं माझी सतत थांतरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही, तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं। मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मग तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं। तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालूवर तू दुसरं गाणं कर। आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं। पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार। आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली। खरं त्या वेळेला आईने
1: तीच आठवण
2: काय
1: बरोबर 16 सप्टेंबर

0: डिसेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
1: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
0: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
1: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही तर नमस्कार केलेला आहे बायाजीना आणि अण्णांना.
0: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
1: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाही आहे. त्यामुळं हा तिथलाच संस्कार, म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही इथं, हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
0: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
1: होत गेला.
0: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
1: मी हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताच डीएड आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी एक वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच दोघांचं.
0: बरोबर.
1: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
0: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठे झाली?
1: आम्ही सांगलीत राहत होतो. जोशी त्यांना स्वतःच वर्कशॉप सुरू करायचं होत, मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली गं मालूत अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500 नोट दिली होती. मग ते 500 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमचं इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
0: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
1: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची कामं असायची ती मी करायची.
0: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
1: तिथं सुरू झालं.
0: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, काय वाटलं तुम्हाला करावं?
1: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला एक नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोने यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारही बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि

0: 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत, पाचचं भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय, आणि अगदी बोबडं बोलणारं मूळ सुद्धा, मी आता दालू प्याला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बनवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्यामध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहेत. ते एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपापच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पोरं. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशिवनगरमध्ये. सगळी मुलं परीक्षेला बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते आफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या बुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचे काळी जी भोपळ्या असतात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्यापुढे ठेवले की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची भोपळं खाली आली, काळी भोपळं. पुढं ती मंदा फार काय तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसाच जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटस झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठाच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच त्या काळात. मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं, पण डोळ्यात चुरचुरतं. मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं, न पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या त्या त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
0: एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं आणि मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता त्या उंबऱ्यावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढं खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँड वर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी

0: तर सगळं विसरूनच गेले होते. एस टी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला काकी मला ओळखलं का तुम्ही. म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचा कुठं. छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांचे संपर्क ठेवला होता. त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यासाठी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसेच्या, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. म्हणजे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होतात. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातनं एक कुत्रं तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्रं बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया. म्हणून मी ठेवून घेतला अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळी माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्रं, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परत चल आपण काकींकडे घेऊन जाऊया. म्हणून त्या गाढवाला हळूहळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक आणि ते आलं गाढव आमच्याकडे. तर जन्माला आलं गाढव, थानानं पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे. तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्याकडे, 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची सुद्धा तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची. इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची. मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची. इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली होती खरं वाचते. एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा. तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्यावर आपलं सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिने काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिला खरं जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्याने सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत येत होता पुढे.
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या?
0: एक सुला आणि शोभा, दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी,

0: माझी दोन मुलं आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडं मुलं सोडायची आणि पाठीमाग आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आले आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या म्हणल्या नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून. पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघीजणी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्याला मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघीजणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना, ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा ज्या दिवशी आवाज आला रडण्याचा, त्या दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं. त्या मुलींचं
1: माशाच्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचा ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पण होतो बुशर पण होतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोराच्यामध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दप्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड, त्यावर इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी. ओळखलं ना, एकदम लक्षात आलं. आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालं आहे, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्या मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफरूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो, मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई

0: घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई, आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसळतो, अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना का आही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला. आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरीसुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्टसुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता, आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तोसुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं, तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं, वडिलांची अगतिकताही त्याला कळली, आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे, रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला, थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती, असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
2: हो
1: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
2: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
2: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
2: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्या मागचा उद्देश असतो.
2: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
2: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
2: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बर का, संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
2: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत

0: लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने
0: मिळवला. बरोबर.
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही का?
0: खरंय.
1: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
0: हो हो. कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
0: बापरे. म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग?
1: हो, विचार करा.
0: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना.
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बर.
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का?
0: हो. जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं?
0: हो ना.
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो. आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो. हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट.
0: हो हो. सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बर का आता.
1: हो. आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना.
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रति कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो.
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना. संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो. तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी हे प्रदीप यांचं गाणं तर हम खास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो. आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसे रा,
0: हो, हो,
1: हो, हो भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं होतं.
1: हे रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
0: हो ना. ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना.
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
0: हो.
1: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
0: हो.
1: आणि बनत आहे.
0: हो ना. आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
0: हो.
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.

0: शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर
1: हे शोधणं कठीण झालंय.
0: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
0: हो ना, बरोबर अगदी.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
0: हो,
1: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षाने झाली.
0: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
1: बरोबर.
0: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
1: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा
0: हो,
1: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
0: काय होईल मग?
1: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले,
0: हो,
1: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले,
0: हो ना,
1: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
0: बरोबर.
1: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते बर का?
0: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
1: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
0: हो,
1: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
0: हो हो,
1: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
0: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कस्तू जोशी. मूळ राहणारा खेड्या गावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोडे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही. अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि भारत शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1974 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं. 1960 मध्ये रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलंय आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
0: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
3: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे. प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15 मेपर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज

मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या

त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवरून अतिउच्च पातळीवर गेला आहे, तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 286,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी क्रिटिकल मिनरल्स ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप

0: एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है। स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है। ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा।
1: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील। याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे। रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली। यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा, भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला। बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे। जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला। या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे। जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे। ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे।

अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच चारही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आताच आपण नादब्रह्म या कार्यक्रमात टी एन अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, मृदंगमची साथ पी एस श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण, सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ खान यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:31 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजी सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्ग मध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर आणि

0: संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आधी गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, सुरुवातीचा फेज मला कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशन मध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग बघायला लागलो मी, त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मीटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं, त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मीटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली, 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमध्ये कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथे मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्या पर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापना जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापना असतील इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीम मध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथे वेगवेगळ्या सेवा सोसायटीचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीचे जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्य सचिव म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं, कामकाज समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक, म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल, याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी, पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चितच, तो खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. म्हणे मी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही, आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे, म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी आहे, कामाचं नेचर सुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतानाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच

पर म्हणजे अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका आहे, ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्या ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, त्याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केले जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ती काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस

0: कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो, तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 पर्यंत तिथंच करायचो. म्हणजे हे ही जर्नी माझी चालूच होती. हे जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे, परत येणे, परत संध्याकाळचं रुटीन, परत जाणे, म्हणजे हे सायकल चालवतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली, त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढेच गेली. मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024, तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने, चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला. त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे, क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे. तुम्हाला थोडं थोडं थोडं थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, किंवा 4 महिने करतो म्हणून नाही. तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास. ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी. ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो. की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यास किती जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, किंवा केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या कालावधीत मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही. पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं, याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 तुम्ही PIS ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान. तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात महत्त्वाचा रोल ह्या संस्थेचा हाच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना. तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हित जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची सुव्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्रेस ट्रेनिंग कोल्हापूरची, पण तिथं काही फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडंसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला, पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्रेस ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन, चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करेल, मुलं एकत्र येतील तिथं, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगले वातावरणात अभ्यास करणं असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो. आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्रेस ट्रेनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्रेस ट्रेनिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्रेस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्रेस ट्रेनिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला. आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर UPSC करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग

0: तर चांगली सवय लागली, रुटीन, अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आत्तापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग ते आणि परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती UPSC सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही, की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते नव्हता. फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स, की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला. मग 20 कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इनकम मिळवायला सुरू करूया, जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं 1-2 वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडंसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला. पण तेवढं धाडस मी केलं नाही, म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित इथंच गुरपटून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ती कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढं, ही एक थोडी भीती होती. त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर, असं एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही. लहानपणापासून असेल, एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे, त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असे असं. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाही आहे. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घनाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचे एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तरी इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जे काम करत जी मुलं अभ्यास करतायत, त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं, कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढं पुढं दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची, ती आतली मनातली, ती सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढं वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपले फॅमिली ह्याचं असेल, ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यासाचा थोडाशी सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडी गती कमी आहे, कारण थोडंसं नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे, की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा

0: मला काय अजून पार्क मार्ग निवडायचा आहे पर्याय, यासाठी मी थोडस होल्डओव्हर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का, मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता, की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा हिची कन्सिस्टन्सी किती आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉन स्टॉप 3-3, 4-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर. तू तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढं जाशील अजून. म्हणजे किती महत्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढं गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मोमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इव्हन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझे माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत, की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इव्हन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो, त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल, सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इव्हन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत, आणणे सोडणे इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे, मला वाटते ह्याची जाण तर आहे मला, हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे, माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले, सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते, त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप साईड तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळं ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल, तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

0: तर श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे. स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे, ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं, आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं, हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापूसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपल्या सर्वांचा निरोप घेते.

0: Ayushman Bharat scheme will start in West Bengal from July this year. Chief Minister Shubhendu Adhikari announced this in Kolkata today after a virtual meeting with Union Health Minister J.P. Nadda. The existing beneficiaries under the state health scheme Swasthya Sathi will be incorporated into the Ayushman Bharat scheme. The memorandum of understanding in connection with the Ayushman Bharat Arogya Mandir will be signed in June in New Delhi. In wrestling, Indian grapplers Suraj Vashisht and Sagar Singh advanced to the finals of the men's Greco-Roman categories at the Asian Under-23 Wrestling Championships in Da Nang, Vietnam today, assuring India of at least two silver medals. In the 60-kilogram category, Suraj Vashisht edged past Kyrgyzstan's Nuristan Sirkulov 3-2 to book his place in the final. He will now take on Aybek Aitbekov of Kazakhstan in the gold medal clash. In the 67-kilogram category, Sagar Singh registered a commanding 4-0 victory over Saudi Arabia's Munthir Abdullah Ejandu in the semi-final. And with that, we end this news bulletin.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सरसत 558 किलो हट्सवर. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या श्यामची आई या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील संगीतकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक.

यांचा आज 12वा स्मृतिदिन. त्यानिमित्त एक होता विदूषक या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात श्यामची आई या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट की चर्चा होती है. लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफ गोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धती

0: मुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
1: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलची मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार

0: असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
3: श्रोतो पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच.

0: त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो. तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणांनी होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा ही नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजे.

0: कारण नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्यात सुधारणा केलेली आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जसे सुधारणा केलेले आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेले हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उद्गत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जितनी घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे.
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 ह्या दिलेल्या आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ते

0: मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना, त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विद इन 7 days त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर जे शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणे याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा

0: डोमेस्टिक मॅजिस्ट्रेट सर असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकांना आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब
2: श्रोत्यो, FM 102.9 MHz वर हे आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948, वार आहे शनिवार, अर्थात 23 मे 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसानवाणी या कार्यक्रमात मी निवेदक मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात आद्रक पीक व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसाय याविषयी। राहणार वानगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग जोगदंड यांची मुलाखत। श्रोतो नमस्कार, आज आपण बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माननीय पांडुरंग परमेश्वर जोगदंड यांना आमंत्रित केलेले आणि आपण त्यांच्याकडून आद्रक पीक व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसायातील त्यांचे अनुभव याविषयीची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग या कार्यक्रमाला सुरुवात करूया। पांडुरंगजी नमस्कार।
1: नमस्कार।
0: काय आपलं शिक्षण काय झालं?
1: संपूर्ण शिक्षण माझं बीए कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर साईडला थोडं शिक्षण म्हणजे आयटीआय इलेक्ट्रिशियन माझं पूर्ण झालेलं आहे।
0: शिक्षण आयटीआय झालं, मग तुम्ही शेतीकडे कसं वळाल?
1: त्याचं कसं आहे, शेतीमध्ये वडिलांच्या नंतर म्हणजे वडील सर्व्हिसला असल्यामुळे आणि आजोबा थोडे वयस्कर झाल्यामुळे मला शेतीकडे वळावं लागलं आणि त्याच्यामुळे शेतीचा भार मी माझ्या खांद्यावर घेऊन शेती करत करत दुग्ध व्यवसाय आणि शेती असं जोड घालून पुढे चाललोय।
0: काय आता अद्रक पिकाबरोबर दुसरे कोणते पिक आहेत शेतीमध्ये?
1: अद्रक पिकासोबतच आपल्याकडे सोयाबीन असतं आणि ऊस आहे थोडाफार, उडीद मूग तूर असं थोडं घरच्या पुरतं किंवा थोडंफार विकायला असं आपण करत असतो, पण प्रामुख्यानं आपल्याकडे अद्रक आणि सोयाबीन अशी दोन पिकं महत्वाची असतात आपल्याकडे।
0: बरं, मग आता अद्रक आणि ऊस या पिकांना थोडं पाणी जास्तीचं लागतं, पाण्याचं काही व्यवस्थापन वगैरे काय करून ठेवलेलं का तुम्ही?
1: पाणी व्यवस्थापन म्हणजे आपल्या शेतामध्ये एक विहीर आणि 3 बोर असं मिळून आपली एकूण 10 एकर शेती आहे, त्याच्यामधली 3 एकर कोरडवाहू
0: आणि 7 एकर ओली,
1: 7 एकर बागायती शेती, तर त्याच्यामध्ये आपलं भागतो पाण्याचं।
0: आता आपला आजचा विषय आहे अद्रक पीक व्यवस्थापन। अद्रक पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला अद्रक पिकासाठी जमीन महत्वाची असते, जर जमीन निवडीमध्ये आपण चुकलो त्याचं संपूर्ण उत्पादन आपल्याला माहिती कमी निघतं, मग त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारची जमीन वापरता?
1: जमीन आपल्याकडे जी संपूर्ण जमीन 10 एकर आहे त्याच्यामध्ये अद्रक सारखी जमीन म्हणजे तांबट प्रकारची जमीन आहे ते 5 ते 6 एकर जमीन आपल्याकडे आहे, तर आपण त्याच्यामध्ये दरवर्षी 1 ते 1.5 एकर अद्रक बदलून जमीन घेत असतो, कारण एक ठिकाणी जर अद्रकची लागवड केली आपण तर त्या ठिकाणी कमीत कमी 3 ते

0: चार वर्ष पुन्हा अद्रकचं पीक आपल्याला घेता येत नाही, म्हणून आपण असे टप्पे जमिनी टप्पे केले, चार तुकडे करून पहिल्या वर्षी एक, दुसऱ्या वर्षी दुसरा, तिसऱ्या वर्षी दुसरा, आणि परत चौथ्या वर्षी पहिल्या ठिकाणी
1: दरवर्षी तुमच्याकडे अद्रक असतेच
0: हो.
1: आणि हे अद्रक पीक घेत असताना बघा, तुम्ही सांगितलं मी टप्पे टप्पे करतो आम्ही जमिनीचे, म्हणजे दीड दीड एकर, दोन दोन एकरचे, म्हणजे दरवर्षी तुमच्याकडे एवढ्याच प्रमाणात अद्रक असते का?
0: हा, कमीत कमी एक एकर आणि जास्तीत जास्त दीड ते दोन एकर असा आपण मार्केटचा अंदाज बघून त्याची लागवड करत असतो.
1: तर जमीन निवडीनंतर बघा, सगळ्यात महत्वाचं जमीन तयार केलेली, आपण जमीन तयार केली, मग तयार करत असताना काही खतांचा, काही भेसळयुक्त मिश्रयुक्त खतांचा वापर करता का?
0: सुरुवातीला आपण मार्च मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये जमीन जर रिकामी असेल तर नांगरून घेतो, त्याच्यामध्ये एक 15 दिवसानंतर रोटावेटर करतो, त्याच्यानंतर एकरी एक 15 ट्रॅक्टरच्या ट्रॉलीज शेणखत त्याच्यामध्ये पसरवतो, आणि त्याच्यानंतर भेसळ डोस त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये बेड ओढतो. आणि जर त्यावेळेस आपल्याकडे पाणी असेल, मे मध्ये साधारणतः 20 मे ते 25 मेच्या दरम्यान जर आपल्याकडे पाणी असेल तर आपण लगेच लागवड करतो, किंवा जर पाणी त्यावेळेस नसेल तर मग पावसावर 10 जून 15 जून अशी आपण लागवड करतो.
1: म्हणजे पाणीवरती सगळ्या बऱ्यापैकी लागवडीच्या गोष्टी डिपेंड आहेत. बरं, आता त्याच्यानंतर जमीन तुम्ही निवड केली, भेसळ डोस आणि मिश्र खत तुम्ही जे म्हणताय, आपण ज्याला मिश्र खत म्हणत असतो, कुणी शेतकरी भेसळ डोस म्हणतात, तर त्याच्यानंतर बियाणं निवडीची खूप महत्वाची गोष्ट, प्रक्रिया आपल्याला महत्वाची असते, मग तुम्ही कोणत्या प्रकारचं बियाणं निवडता या अद्रक पिकासाठी?
0: आम्ही साधारणतः याच्या अगोदर जी शेती करत होतो, ज्यावेळेस ठिबक सिंचन आपल्याकडे उपलब्ध नसायचं, त्यावेळेस असं जमिनीत सरळ सरळ ओढून आम्ही पाटाने त्याला पाणी द्यायचो, पण त्याच्यानंतर नागमोड पद्धतीने त्याला पाणी द्यायचो, पण त्याच्यानंतर ठिबक सिंचन पद्धत आल्यामुळं सगळं जेवढं आपण लागवड करतो सगळी ठिबकवर करतो, त्याच्यामुळे उत्पन्नात बरच वाढ झालेली.
1: बर, नागमोडी पद्धत आणि ठिबक मध्ये, आता पहिले कसं नागमोडी पद्धतीने म्हणजे ठिबक नसायचं, म्हणजे पाट पद्धतीने आपण पाणी द्यायचो, आणि आता ठिबक जी पद्धत आलेली आधुनिक पद्धत आहे, तर दोन्हीच्या मध्ये काय तुम्हाला बदल वाटतो?
0: सुरुवातीला आम्ही जे लागवड करायचो ते पाट पद्धतीने, त्याच्यामध्ये एकरी जास्तीत जास्त 30-40 क्विंटल पर्यंत माल निघायचा, आणि आता ठिबक सिंचनवर आपण एकरी 150 क्विंटल पर्यंत गेलोय आता.
1: बर, बीड जिल्ह्यामध्ये.
0: हा,
1: मी तर अनेकदा ऐकले त्या फुलंब्री असेल किंवा कन्नड साइड असेल तिकडे 300-350 क्विंटल पर्यंत शेतकरी उत्पादन काढतात, पण आपल्याकडे आणि तिकडल्या भागामध्ये असा काय फरक आहे की आपल्याला फक्त 150 क्विंटल पर्यंत जाता येतं, म्हणजे काय बदल वाटतो का तुम्हाला असा काही?
0: बहुतेक तर त्यांची जमीन आपल्यापेक्षा अद्रकसाठी सुपीक असावी असा अंदाज आहे. आपण
1: तिकडे म्हणजे नेमकी कशी,
0: आपण आतापर्यंत तिकडे जाऊन आपण पाहिलेलं नाही, पण त्यांचं उत्पन्न असं निघतंय असं ऐकलंय मी, 200 क्विंटल 250 क्विंटल पर्यंत एकरी निघतंय.
1: हो, अनेकदा आपण न्यूज पेपर,
0: आपण सुद्धा जे शेतकरी असे व्यवस्थित करतात ना व्यवस्थापन, ते 200 क्विंटल पर्यंत जातात आपल्याकडे, पण आता सुद्धा जातात 200 क्विंटल पर्यंत, पण आपण 150 पर्यंत गेलोय आता.
1: बर, म्हणजे तुमचा वैयक्तिक अनुभव सांगितलं तुम्ही. आता आंतरमशागत करणं खूप गरजेचं आहे, जमिनी निवडनंतर बियाणं आपण निवड केली, जमिनीची मशागत करणं देखील गरजेचं आहे, मशागत कशा प्रकारची करून घेतात जमिनीची?
0: सुरुवातीला आपण प्रति एकर जे भेसळ डोस टाकतो ना त्याच्यामध्ये जमीन नांगरून रोटावेटर झाल्यानंतर बेड पाडायच्या अगोदर 10-26 प्रति एकर 1 ते 1.5 क्विंटल लिंबोळी पेंड 1 ते 1 क्विंटल पर्यंत, सिंगल सुपर फॉस्फेट 1 क्विंटल, बेन सल्फी 20-25 किलो एकरी, आणि त्याच्यानंतर बेड ओढून घेऊन लागवड करायची, त्याच्यानंतर एक महिना त्याला बघायची गरज नाही, ज्यावेळेस वापून येईल त्याच्यानंतर मग आंतरमशागत सुरू होती.
1: आंतरमशागत सुरू झालेली आहे, त्यानंतर एक महिन्यानंतर तुम्ही म्हणताय की बियाणं जे टाकल्यानंतर जमिनीतून वापून येतं, आणि वापून आल्यानंतर मला वाटतं की लागलीच त्याला विद्राव्य खत म्हणा किंवा त्याला लागणारं मटेरियल म्हणा, किंवा नंतर वापून आल्यानंतर जेव्हा कीड रोग येत असेल, मग त्याचं नियोजन कसं करता तुम्ही? मला कीड रोग आणि खताचं नियोजन हे थोडं व्यवस्थित समजून सांगा ना.
0: आपण सुरुवातीला एक महिना झाल्यानंतर एक खुरपण करून घेणार, आणि त्याच्यानंतर ड्रीप वाटे आपण 19-19-19 वॉटर सोल्युबल जे खत आहे ते प्रति एकर 6 किलो असं एक 8-10 दिवसाच्या फरकानं चालू करायचं.
1: किती दिवस टाकायचं?
0: ते जवळपास सुरुवातीचे 3 महिने. हा, ते चालू राहते, आणि जर कीटक जर आले त्याच्यावर, कुठलंही पीक असलं तरी कीटक तर येतातच त्याच्यावर,
1: कीड म्हणतात,
0: कीड नियंत्रण करण्यासाठी किंवा करपा नियंत्रण करण्यासाठी आपण जनरली त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेऊन त्याला फवारणी देतो.
1: कीड आणि रोग हे प्रामुख्याने अद्रक पिकावरती प्रामुख्याने दिसून येतात, मग त्याचं तुम्ही नियोजन कसं करता? रोग प्रामुख्याने रोगाचं नियोजन कसं करता?
0: प्रामुख्याने अद्रकवरती रोग जो आहे तो करपा जास्त प्रमाणात असतो, आणि करप्यासाठी आपण कुठलंही एक बुरशीनाशक, त्यामध्ये साप पावडर असेल किंवा अँट्रॅकॉल असेल, त्याची फवारणी किंवा एक सोबत कीटकनाशक घ्यायचं आणि बुरशीनाशक एक घेऊन आपण फवारणी करत राहायचं, मग त्याच्यानंतर कीड नियंत्रण होतं त्याचं.
1: साधारण किती दिवस तुम्ही या बुरशीनाशकांची फवारणी करत राहता?

0: बुरशी नाशकाची फवारणी साधारणतः महिन्यातून 3 वेळेस करावी लागते, दर 10 दिवसांनी, 8-10 दिवसांनी, प्रत्येक 10 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी, ज्या प्रमाणात त्याच्यावर असं आपल्याला दिसल करपा वगैरे त्या प्रमाणात आपण त्याची प्लॉटची सतत पाहणी करत राहून त्या प्रमाणात आपण त्याला फवारणी द्यायची.
1: रोगानंतर आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं, आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पाणी पावसाळ्यात पिरियड चालू असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं 10 जूनच्या आसपास जर लागवड केली 4 महिने तुम्हाला पाणी भरपूर प्रमाणात निसर्गता उपलब्ध होऊ शकतो. परंतु जर त्याच्यानंतर आता आदर पीक साधारण मला वाटतं 8-9-10 महिन्यापर्यंत
0: 10 महिन्यापर्यंत
1: शेतकरी शेतामध्ये पीक ठेवतात, त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता?
0: त्याच्यानंतर आपण तुम्हाला सांगितलं तसं 2-3 बोरचं एका ठिकाणी पाणी घेऊन विहिरीमध्ये, तिथून विहिरीची मोटरने आपण आदर्कीला पाणी ठिबकवाटे देतो आणि

0: विहिरीची मोटरने आपण आदरकीला पाणी ठिबक वाटे देतो आणि साधारणतः आठवड्यातून दोन वेळेस असं फुल्ल बेड ओले करायचे त्याचे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याची हिरवळ कमी होत नाही. पाणी भरपूर जर दिलं तर झाडांची हिरवळ आदरकीच्या ती कमी होत नाही, हिरवळ टिकून राहते.
1: बरं, आणि अदरक पिकासाठी एकूण खर्च किती येतो? बरं, एकरी लागवड पासून ते काढणीपर्यंत त्याचा साधारण ढोबळ हिसाब जर काढला तर तो किती?
0: अदरक पिकासाठी साधारणतः बियाण्याचे भाव आता सध्या कमी आहेत म्हणून समजा आपण आताचा जर विषय ध्यानात घेतला तर प्रति क्विंटल 3 ते 4 हजार रुपये भाव.
1: बरं,
0: आणि एकरी आपल्याला बियाणं लागतं समजा 7 ते 8 क्विंटल एकरी, तर त्या हिशोबाने 25 हजार रुपये एकरी बियाण्याचे. भेसळ डोस 10 ते 12 हजार रुपये प्रति एकर, आणि शेणखत जर आपल्याला समजा बाहेरून विकत घ्यायचं म्हटलं तर 1-1.5 हजार रुपये शेणखताचे. असं मिळून सुरुवातीला आपल्याला 1 एकरी 50 ते 60 हजार रुपये कमीत कमी
1: तेवढा खर्च येतो,
0: कमीत कमी तेवढा येतो. आणि ज्याच्या ऐपत असेल तो शेणखतामध्ये वाढ करू शकतो. असा विषय.
1: आता तुम्ही सांगितलं की एवढा खर्च होतो, त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन किती निघू शकतं? बरं, जर 50-60 हजार रुपये खर्च होत असेल
0: सुरुवातीपासून,
1: शेतकऱ्याची अपेक्षा तर निश्चित असणार की मी केलेला खर्च 50-60 हजार जर असेल त्याच्यातून मिळणार उत्पादन हे साधारण निश्चित लाखामध्ये असलं पाहिजे. 1 लाख असेल 2 लाख असेल 3 लाख असेल 4 लाख. तर एकरी किती रुपयापर्यंत त्याचं उत्पादन मिळू शकतं?
0: सुरुवातीपासून जर योग्य नियोजन केलं जमीन निवडीपासून तर साधारणतः 150 ते 180 क्विंटल पर्यंत एकरी अदरक निघू शकते. 150 ते 180 क्विंटल पर्यंत. आणि जर साधारणतः आपण 3 ते 4 हजार रुपये जरी दर पकडला तरी आपल्याला समजा 150 क्विंटल जरी म्हणलं तरी 6 लाख रुपयापर्यंत उत्पन्न होऊ शकतं.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये सुरुवातीचा खर्च जर आपण 50-60 हजार धरला आणि नंतर जे आपण खतं भेसळ डोस आंतर मशागतीचे खतं मिश्र खते वॉटर सोल्युबल खते फवारण्या सगळा खर्च जरी धरला तरी आपण 1.5 लाखाच्या वर जात नाहीत खर्चामध्ये. तर साधारणतः 6 लाख रुपयांमधून 1.5 लाख जरी आपण वजा केले तरी 4 ते 4.5 लाख रुपये ढोबळ शेतकऱ्याला उत्पन्न शिल्लक राहू शकतं.
1: काय वाटतं तुम्हाला बाकीच्या पिकांपेक्षा याचा अनुभव तुमचा कसा आहे?
0: बाकीच्या पिकापेक्षा याचा अनुभव म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये कुठं थोडंफार जरी कमी पडलं अदरक पिकामध्ये, समजा आपण प्लॉटवर लक्ष नाही ठेवलं, त्याच्याकडे व्हिजिट नाही दिली प्लॉटला, तर कुठलं जर ते मर रोग सारखा जर रोग आला तर त्याच्यामध्ये थोडा त्रास होतो शेतकऱ्याला. बाकीच्या ड्रिचिंग वगैरे त्याला करावं लागतात, त्या थोड्या महागड्या असतात, त्याच्यामुळं थोडं लक्ष जर दिलं तर मग उत्पन्न निघायला हरकत नाही.
1: अदरक पिकामध्ये आता तुम्ही ते मर रोगाचा उल्लेख केला तर प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकरी त्या मर रोगाने त्रस्त आहे, तर त्याच्यावर काही असा जालिम उपाय वगैरे आहे का?
0: त्याचं कसं आहे, आपल्याला पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये जिथं पाणी साचणारी जमीन आहे त्या ठिकाणी मर रोग जास्त प्रमाणात आपला एंट्री करतो, आणि जिथं जमीन अशी उतळे तिथं मर रोग होत नाही. मग ज्या ठिकाणी मर रोग होतो त्या ठिकाणी क्लोरोपायरीफॉस सारखं औषध असेल त्याची ड्रिचिंग वगैरे जर केली तर ते स्टॉप होते, किंवा ब्ल्यू कॉपर हे जर सोडलं आपण तर स्टॉप होतं ते, पण त्याचा खर्च वाढतो. त्याच्यामुळे सुरुवातीपासून नियंत्रण जर ठेवलं तर मग मर रोग येतच नाही ना.
1: आता तुम्ही अदरक पिकाचं सांगितलं पूर्णतः म्हणजे त्याच्या काढणीपर्यंत आपण जवळजवळ आलेलो, तर काय तुमचा वैयक्तिक तुमचा अनुभव काय, तुम्हाला तुमचं उत्पादन किती आजपर्यंत मिळालं आणि त्याचं विक्री व्यवस्थापन कसं तुम्ही केलं याबद्दल काय सांगा?
0: मी माझ्याकडे दरवर्षी 1 ते 1.5 एकर अदरक असते. आतापर्यंत 5-6 वर्ष झाले मी अदरक पीक घेतोय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जमीन निवडून पीक घेतो, उत्पन्नही चांगलं मिळतं, 1 करी 150 क्विंटल पर्यंत आपण जातोय. त्याच्यानंतर आपण सगळे अदरक काढणी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने काढावं लागते, काढत असताना सगळी काढून वाश्क धुवून वाळवून सुकवून समजा वाळवण्यापेक्षा सुकवून आपण पोत्यात भरून ते मार्केटला नेतो शहराच्या ठिकाणी आणि त्याला चांगला भाव मिळतोय.
1: आणि जर भाव मिळाला नाही कदाचित शेतकऱ्यांना असं वाटलं की आता यावर्षी काही खूप चांगला काही भाव मिळत नाही, आता आपल्याला न्यायला विक्री करायला परवडत नाही, तर ते जमिनीमध्ये काही ठेवता येऊ शकतं का किंवा त्याबद्दल काय सांगता येईल का?
0: समजा ज्या वर्षी आपल्याला वाटतंय किंवा भाव खूपच कमी किंवा आपला खर्च निघणार नाही अशा वेळी आपण जसं आपण 8 साली ऊस ठेवतो 17-17, 18-18 महिने तसं आपण अदरक दुसऱ्या वर्षासाठी ठेवू शकतो. पूर्णतः पाला बसल्यानंतर त्याचं पाणी बंद करायचं नाही, पाणी चालूच ठेवायचं, खतं चालूच ठेवायचं थोड्याफार प्रमाणात. दुसऱ्या वर्षी पुन्हा खोडावा फुटतो आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला नक्कीच दुप्पट जरी उत्पन्न नाही मिळालं तरी 1.5 पट उत्पन्न नक्कीच मिळतं आणि उत्पन्नात वाढ होती. ज्यावेळेस आपल्याला भाव वेगळा वाटेल त्यावेळेस आपण कधीही काढू शकतो, ती तशी काय अडचण नाही.
1: या पिकाचं उत्पन्न घेत असताना तुम्ही तुमच्याकडे शेती तुम्ही सांगितलं की 6-7-8 एकर पर्यंत तुमची जमीन आहे, याच्यासोबत काही दुसरा जोड व्यवसाय म्हणून काय व्यवसाय करता का?
0: शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही दुग्ध व्यवसाय थोड्याफार प्रमाणात करतो आणि सगळ्यांकडे सगळ्याच शेतकऱ्यांकडे, त्याच्यामुळे आम्ही शेतीला जोडधंदा

0: दुग्ध व्यवसायाकडे प्रामुख्याने पाहतो.
1: कधीपासून तुम्ही हा व्यवसाय मध्ये हा दुग्ध व्यवसायामध्ये?
0: दुग्ध व्यवसायामध्ये जवळपास आम्ही 15 वर्षाच्या पेक्षा जास्त झाले तेव्हापासून आम्ही दुग्ध व्यवसाय करतोय. बरेच जण
1: व्यवसाय करता म्हणजे नेमकं तुम्ही दूध स्वतः संकलन करता की स्वतः तुम्ही म्हणजे गाई म्हशी घरी सांभाळून त्याचं दूध निर्मिती करता? नेमकं काय व्यवसाय म्हणजे नेमकं काय करता?
0: मी सुरुवातीला स्वतःच्या घरी 3-4 गाई सांभाळून 50-60 लिटर दूध घर खर्चापुरतो घालत होतो. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण समजा दुसऱ्याला जे दूध देतोय त्याच्यापेक्षा आपण आपली स्वतःची एखादी संस्था किंवा संकलन केंद्र तयार करून बाकीच्या काही लोकांना आपण प्रोत्साहित करून व्यवसाय करू ह्या हिशोबाने मी माझी स्वतःची संस्था निर्माण केली. आणि ती चालवत असताना संस्था चालवून मी माझं घरचं 50-60 लिटर दूध घालतोय डेअरीला.
1: बर, म्हणजे स्वतःची तुमची घरची संस्था आहे, स्वतः घरी तयार करून विकायला तुम्हाला त्यात 2 रुपये जास्त मिळतात, खरेदी करून तुम्हाला दुधाच्या खरेदीमधून कमिशन मिळणार, त्यातून तुम्हाला कुठं कशातून त्यातून तुम्हाला जास्त?
0: नाही नाही नाही, डेअरीचा व्यवसाय संकलन केंद्राचा जो व्यवसाय आहे का तो कमिशन पेक्षा आपण समाजकारण म्हणून जास्त करतो.
1: बर,
0: आपलं घरचं दूध 50-60 लिटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1000-1000 रुपये खर्च जाऊन रोजचे मिळतात आणि संस्थेचे जे दूध आहे 500-600 लिटर आपण देतोय त्याच्यामुळे 700-800 रुपये मला त्याच्यामध्ये मिळतात.
1: बर, दुग्ध व्यवसाय करत असताना तुम्हाला पशुखाद्याचा पण व्यवसाय करता येऊ शकतो, तो करता का तुम्ही?
0: हा, तर पशुखाद्याचं कसं आहे, दूध उत्पादक जे आहेत आपल्याकडे ते सगळे आपले जवळचीच माणसं आहेत, घरातले असल्यासारखे, त्याच्यामुळे आपण त्या सर्वांना पशुखाद्य जे आहे ते ना नफा ना तोटा या तत्वावर म्हणा किंवा अत्यल्प नफ्यावर त्यांना आपण संकलन केंद्रावरचीच सगळ्यांना उपलब्ध करून देतो. जे हवं ते त्यांना सगळ्यांना आपण तिथे उपलब्ध करून देतोय आणि त्याचं जे पेमेंट आहे ते त्यांच्या दुधामधून दुधाच्या पगारातून आपण थोडंफार प्रमाणात पुन्हा कापून घेतो.
1: तुमच्याकडे किती आता दूध टोटल संकलन किती करता तुम्ही?
0: आपल्याकडे आता सध्या टोटल संकलन 1600 लिटर पर्यंत आहे. आपण ते दूध घेऊन संघाला पाठवतो रोजच्या रोज
1: 600 लिटर पर्यंत. आता मी बघा, अनेकदा ग्रामीण भागामध्ये दूध जे घेणारे संकलन करणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा जे माणसं आहेत तर ते अनेकदा ऍडव्हान्स वगैरे शेतकऱ्यांना देताना आपण ऐकत असतो, पाहत असतो, तसं तुम्हाला काही ऍडव्हान्स द्यावा लागतो का?
0: नाही, आता त्याचं कसं आहे, आपण काही लोक घरचे श्रीमंत असतात त्यांना पैशाची गरज लागत नाही, पण मग गरीबांनी व्यवसाय करायचाच नाही का? मग त्यावेळेस एखादा गरीब माणूस किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत असा माणूस आपल्याकडे आला की मला गाय घ्यायची, मग त्याला विचारून आपण 50% रक्कम जवळपास किंवा एखादा लयच परिस्थिती डाऊन असेल तर त्याला आपण पूर्ण रक्कम देऊन त्याची पगारातून कटिंग लगेच चालू करतो आणि तशी मदत आपण करतो. आता तुम्ही लक्षात घ्या, कुठल्याही बँकेत गेलं समजा 12-13-14% व्याज तिथे लागते, आमच्याकडे जे पेमेंट आहे बिगर व्याजी वर्षानुवर्ष असं उत्पादकाकडे राहते, मग त्याच्या मनाने कधी आपण कटिंग केलेलं कधी असं म्हणून थोडं आपण त्याच्यामध्ये कटिंग करतो, बिनव्याजी पैसे आपण उत्पादकाला देतो. हे महत्वाचं आहे.
1: समाधानी राहतात का लोक?
0: आता दुधाचा भाव मनावा तसा नाही, पाण्याचा भावाचा विचार केला तर 20 रुपये लिटर पाण्याची बाटली आणि दुधाला भाव 25 रुपये.
1: बर बर बर, म्हणजे दुधाच्या भावात पाणी विकते?
0: हा, दुधाच्या भावात पाणी विकते आणि त्याचा उत्पादन खर्च जवळपास 20-22 रुपये पर लिटर गाईच्या दुधाला उत्पादन खर्च आहे. पशुखाद्य असेल, चारा असेल, दवाखाना असेल जनावरांचा, असा सगळा मिळून 20 रुपयाच्या वर खर्च आहे पर लिटर.
1: बर बर,
0: आणि साधारणतः 1 गाय 10 लिटर दूध देते समजा काही दिवस, मग 10 लिटर दुधाचे त्याचे झाले 250 रुपये, त्याच्यापैकी 200 त्याला खर्च झाला, त्याला 50 रुपये रोज मिळतात 5-6 महिने, त्याच्यानंतर गाईचा भाकड काळ सुरू होतो. म्हणजे धंदा परवडत नाही पण घरी खायला लागतंय म्हणून 1-1, 2-2, 1 गाय सांभाळणारे जास्त लोक आहेत.
1: मागील काही दिवसापूर्वी राज्य शासनाने एक निर्णय घेतला होता की प्रत्येक शेतकऱ्यांना 5 रुपये आम्ही प्रति लिटर अनुदान देऊ, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय का किंवा ते शेतकऱ्यांना ते पैसे मिळत आहेत का अनुदानाचे?
0: हा, आपण त्याच्यामध्ये जी पूर्तता करावी लागती कागदपत्री ती सगळी पूर्तता, जसं की गायांचे टॅग नंबर असतील, त्या गाया दुधावर आहेत का नाही ते, त्याच्यानंतर पेमेंट जे दुधाचं आहे ते बँकेतून करणे, लोकांचे खाते नंबर घेऊन त्याचं स्टेटमेंट घेणे, असं सगळी जी पूर्तता आहे ती जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्याकडे आपण त्याची पूर्तता करतोय आणि आतापर्यंत जवळपास 2 महिन्याचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले 5 रुपये प्रति लिटर प्रमाणे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं, आणि प्रोसेस मध्ये चालूच आहे, अनुदान मिळते त्याच्यामुळे तेवढे पैसे लोकांना शिल्लक राहते त्या अनुदानाचे.
1: बर, मग आता गायीच्या नोंदी करणं हे मला वाटतं पशुधन विकास अधिकारी यांच्या हातातला विषय आहे, मग प्रत्येक शेतकऱ्यापाशी असलेलं जे

0: पशुधन आहे त्याची नोंद प्रॉपर त्यांच्यापाशी होती का?
1: नाही नाही नाही, हे ज्या वेळेस अनुदान शासनाने जाहीर केलं त्याच्यानंतर आपल्याला माहिती मिळाली संघाकडून की बुवा तुमचे जनावर नोंद करून घ्या, अनुदान असं असं शासनात सुरू होणार आहे. त्याच्यानंतर मग सगळ्या शेतकऱ्याचं आम्ही संस्थेमार्फत सगळ्याचं टॅगिंग आपण करून घेतले. प्रत्येक गाय दूध देती का नाही ऑनलाईन, प्रत्यक्षात फिजिकली नाही ऑनलाईन देती का. समजा एखाद्याची गाय जर दूध देत इथं 10 लिटर येत आहे डेअरीला, पण ऑनलाईन जर दूध देत नसली ती तर त्याला अनुदान येणार नाही.
0: बर बर बर,
1: ती ऑनलाईन दिसली पाहिजे दूध देताना.
0: निश्चितच निश्चितच पांडुरंगजी, आपण खऱ्या अर्थानं आद्रक पीक व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही कशा प्रकारे डेव्हलपमेंट अर्थात तुमचा तुम्ही विकास स्वतःचा साधलेला आहे आणि समाज तुम्ही बोलत असताना सांगितलं की दुग्ध व्यवसाय हा फक्त स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी नाही तर त्याच्यातून समाजकारण देखील साधता येतं. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आद्रक पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण जी माहिती सांगितली ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेलच. आणि दुग्ध व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही जे आमच्या सर्व शेतकरी बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, येणारा काळ या सर्व गोष्टीच्या आधारे आमच्या शेतकरी बांधवांना फायदा होईल ही अपेक्षा आपण करूया. आपण आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल बीड आकाशवाणीच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आद्रक पीक व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसाय याविषयी नरहनार वानगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग जोगदंड यांची मी अर्थात सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर कृषीवाणी या सदरामध्ये खताचा कार्यक्षम वापर याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषीवाणी या सदरामध्ये पाहणार आहोत खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत. शेतकरी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं जमिनीमध्ये आपण भरपूर खत टाकतो, परंतु ते टाकलेलं खत जमिनीला खरेच उपलब्ध होते का, जमिनीला किंवा पिकांना घेता येते का, याचा खऱ्या अर्थानं विचार करणं खूप गरजेची गोष्ट आहे. आपण खऱ्या अर्थानं माती परीक्षणाच्या आधारावरती पिकांना द्यावायची खत मात्रा या ठिकाणी ठरवून घेतली पाहिजे. मग त्यामुळे गरजे इतक्याच खतांची पुरवठा केला जातो, त्यामुळे काय होतं तर आपल्याला जितकी गरज आहे तितक्याच खतांचा या ठिकाणी पुरवठा केला आपण जाऊ शकतो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ आपण या ठिकाणी करू शकतो. शेतकरी म्हणून पिकांना रासायनिक खताद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र, युरिया, स्फुरद, सुपर फॉस्फेट आणि पालाश, म्युरेट ऑफ पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते यामध्ये झिंक आहे, सल्फेट आहे, आयर्न आहे, बोरॉन आहे इत्यादींचा या ठिकाणी पुरवठा आपण करू शकतो. पिकांना दिलेली खत मात्रा पिकांकडून पूर्णतः शोषली जात नाही, पिके त्यातील काही अंश शोषून घेतात, उर्वरित अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो. मग वापरलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनामध्ये वाढ होते त्यास आपण खत वापराची कार्यक्षमता या ठिकाणी आपण असं संबोधतो किंवा म्हणतो. खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना कोणकोणत्या आहेत तर यामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असणं खूप गरजेची गोष्ट आहे. खते जमिनीवर फेकू नयेत तर ती त्याच्या अगदी मुळाशी म्हणजेच पिकाच्या मुळाशी जाणं गरजेची गोष्ट आहे. पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत. खत मात्रा मुळांच्या सान्निध्यामध्ये देणे खूप गरजेची गोष्ट आहे. आवरणयुक्त खते यामध्ये ब्रिकेट्स, सुपर ग्रॅन्युअलचा वापर या ठिकाणी करणं खूप गरजेचे आहे. निंबोळी पेंडयुक्त युरिया 1:5 या प्रमाणामध्ये वापरणं खूप गरजेची गोष्ट आहे. पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये एकूण खते विभागून देणं गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी त्यानंतर तृणधान्य पिकासाठी खताचा 4:2, 2:4 या प्रमाणामध्ये, कडधान्यासाठी 1:2, 1:1 या प्रमाणामध्ये वापर करणं खूप गरजेची गोष्ट आहे. माती परीक्षणाच्या आधारित शिफारसीनुसार खतांचा वापर करणं खूप गरजेची गोष्ट आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर फवारणीद्वारे करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पिकांचे अवशेष, हिरवळेच्या खतांचा वापर या ठिकाणी आपण करावा. रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थासोबत यामध्ये कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत यासोबतच असणं खूप गरजेची गोष्ट आहे. विविध जीवाणू खते यामध्ये रायझोबियम आहे, PSB आहे, ॲझॅटोबॅक्टर आहे. 250 ग्रॅम प्रति 10 किलो या बियाण्यास आपण या ठिकाणी वापरणं खूप गरजेची गोष्ट आहे. समस्यायुक्त व क्षारयुक्त 54 जमीन भूसुधारक खतांचा सेंद्रिय खते प्रेसमड, ऊसाची मळी प्रति 3 हेक्टर या प्रमाणामध्ये त्याचा वापर करणं गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपण अन्नद्रव्य आणि त्याची कार्यक्षमता याचा जर एक तक्ता किंवा

यामध्ये जर आपण त्याचं रूपांतरित केलं किंवा पाहिलं तर यामध्ये अन्नद्रव्य यामध्ये नत्र हे कार्यक्षमता त्याची फक्त 35-50% असू शकते. स्फुरद ही 15-25% त्याची कार्यक्षमता आहे. पालाश 50-60% आहे. जस्त 2-5% आहे. आणि लोह 1-2% आणि शेवटी बोरॉन 1-5%. तर शेतकरी बंधूंनो आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी सचिन जगताप आपली रजा घेतो. नमस्कार श्रोते. आताच आपण खतांचा कार्यक्षम वापर याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं.

श्रोत्यो, या गीताबरोबरच किसानवाणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमास. तुर्तास याच ठिकाणी मी आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: तू तुझा इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: आवश्य आहे का? पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं। क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। एप्रिलमध्ये

झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर.
याबरोबरच आकाशवाणी।

0: मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत धनगरी ओव्या.

0: शिवा
1: काय झालं
0: मारू कडला मधल्या ताळाला विचार पडला कुणाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं त्या ठिकाणाला
1: भाने मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला
0: सख्या भाने सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं नेऊन टाकलं होतं उकरून द्याला
0: लागे हे याचून आणले जे तुला हान पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पाच साला देणार आम्ही
0: नाही दिला झाला नागवाचा आपल्या अस तिवाला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला
0: शंकर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईट लागलं होता वाटायला
0: काले मानवेत बर का कुठल्या तरी शरीरा संकट पडलं
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला
0: विचार या

0: चिपटा भरून दिला नागवा, तो चिपटा घेतले संगतीला
1: गेले होते दरवाजा तोडायला, वहिनी तुमचं अंड्याल पसा पक्षी घ्यायी
0: तर वहिनीला आले होते, तो काय
1: बोलायला रांडण भरून अंडक म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं
0: वैग, आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला,
1: आता असं करायचं शाल सराटा पाणी आणायला लावायचं सर्व बिरका
0: वैग चांगला
1: अगे, हे तीन काम लगेच करायचे पटापट, आणि हे सर्व मिळवून कालवायचं
0: आणि स्वतः

नागोबाने सर्व आणले वस्त झाले ते कालवायला सुरुवात केली. रगते गला गली गाईला

0: दिसा लागला.
1: लागला ना वाडा लाल भडक दिसायला.
0: शिवा काय झालं माझा आईबाप तरी सात जणी भाऊ तर वाघासारखे असत.
1: जस पोटाच्या पाठी मागा लागून गेला.
0: कसला आलं माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
0: म्हणून लागते बोलायला. तरी तिचा व्हायला काळ सरत आलता. साडेसात वर्षाचे सणी संपले. हा दिसात जाणे भाऊ त्या ठिकाण्याला.
1: स्वतः बघा
0: काय केलं.
1: आणि सात जण भाऊ मात्र तू बघा मुंबईच ना
0: दादा. आता जा म्हणले आपल्या घरवाड्याला.
1: वैगी गेलं पाहिजे लय ते झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाण्याला.
0: तरी सात ते झाले पाहिजे विचार केला मला.

0: आगीला पट्टी घ्यायला लागायचं गुराच्या पोरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शान गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्यावेळेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर काल दरवाजेच्या तोंडाला
1: बाहेर बाजूला तर येऊन तो
0: उभारायला साधने भलेने विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला आता
0: वळताना काय लागतं महाराज बोलायला
1: तर स्वतः त्यावेळेला
0: म्हणलं माझी भन कुठं तेवढ्या ध्यान
1: वैगी वानकीने जी एकूण एक माझी भन पहिली घेऊन येऊन मग मला आरती होवा
0: पत्ती महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: काय झालं यावेळेला
0: जातीला.

0: ह्याला
1: घराघरात फिरूला म्हणला पाडला छाती गुडगा दिला
0: आणि स्वतः मात्र बघा
1: हे दादा हा माझा ऐकून तर घे की मला मारायचं झाला
0: तुझा ऐकून घ्यायचं काय सुद्धा ठरू नाही
1: म्हणून तलवार मारली कणक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
0: जसं कणक केलेला मात्र तिचे मोठ बनवायला
1: मोठ बांधला गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
0: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
1: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
0: तर काय परकार नवर घडायला
1: शंकर पार्वती हवा खात होती त्या मानवीत बर का
0: आणि
1: तर त्या चालण्याची मोठ अशी पाण्या लाटून बाजूला जाऊन पडलेली दिसले
0: आणि स्वतः त्या वेळेला
1: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
0: आणि स्वतः मात्र तू बघा चाललेली मोठ तू बघा
1: हतरला घुंगळी त्या वेळेला
0: आणि सांगली

आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या। लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे। रात्रीचे 8:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला कविवर्य भारा तांबे यांची रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर लता मंगेशकर यांचं।

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कविवर्य भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गिरीश वझलवार यांचं गीत.

संगीतकार प्रभाकर पंडित। कार्यक्रमात यानंतर कुसुमाग्रज यांची गीतरचना अंजली विघ्ने यांच्या स्वरामध्ये।

अंजली विघ्ने यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा हा कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.